0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 17 जुलै. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. गुरुनं सांगितलेलं साधन अनन्यतेनं सांभाळावं. एकदा असं झालं की एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडं नेलं. पुढं काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आलं नाही. तशासारखं आपलं झालं आहे. आपण इथं कशाकरता आलो हेच विसरलेलो आहोत. खरं म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरता जन्मलो आहोत, ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणं हे आहे. परंतु आपण विषयात पडल्यामुळं परमार्थाची ओळख विसरलो, विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावं अशी आशा करत राहिलो. पण विषय जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसं मिळणार? आणि जे सुख मिळतं तेही अंती खोटंच ठरतं. म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावं तेव्हाच भक्ती करता येते. जिथं विषयविरक्ती झाली तिथंच भक्तीला सुरुवात होते. गुरु तरी काय करतो? तर विषय हे खोटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवतो. म्हणून तो जे सांगेल तसं वागणं यातच आपलं हित असतं. गुरुनं सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील. कारण गुरु व्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगाची नसते. गुरुनं सांगितलेलं साधन हलकं मानून आपल्या मनानं केलेलं साधन आपल्याला बरं वाटतं, म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखं झालं. वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे. ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन खरं असं वाटू लागतं. गुरु तरी नाम हेच सत्य असं सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागतच नसते हे आपल्याला पटवून देतो. नाम हेच साधन आणि तेच साध्य आहे हे अक्षरशः खरं आहे. गुरुनं सांगितलेलं साधन पतिव्रतेसारखं निष्ठेनं पाळलं पाहिजे. ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असं मानते त्याप्रमाणे आपण आपलं साधन सांभाळलं पाहिजे. जो असा अनन्यतेनं वागतो त्यानंच गुरु आज्ञा प्रमाण मानली असं होतं आणि त्यामुळंच त्याला खरं सुख मिळतं. कुठंतरी आपलं प्रेम असावं, कुणावर तरी आपला विश्वास असावा, कुठंतरी आपलेपणा असावा, आपण त्याचे होऊन राहावं अशी नेहमी इच्छा धरावी. जितक्या अपेक्षेनं आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो तितकी सगळी अपेक्षा जर भगवंताकडं लावली तर आपल्याला सुख खात्रीनं मिळेल यात शंका नाही. सद्गुरु आज्ञाप्रमाणे हेच साधनातील साधन जाण. जानकी जीव स्मरण जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 198, दशक 15, समास 2, निस्पृह व्याप लक्षण, जय जय रघुवीर समर्थ। अवघड स्थळी जिथं जाणं कठीण असतं नेमकं तिथे राहावं। सृष्टीमधील सर्व लोक त्यांना शोधत येतात, तिथे कोणाचं चालत नाही। एकोपा करून राजकारणासाठी लोकांना कामाला लावावं। लोकांमुळे लोक वाढतात, त्यांच्यामुळे अमर्यादपणे भूमंडळावर गुप्त रूपाने सत्ता चालते। ठाई ठाई उदंड अनुयायी तयार होतात, मनुष्य मात्र सगळे इकडे तिकडे जातात आणि परमार्थ बुद्धीचा विस्तार होतो। जागोजागी सगळीकडे थोर थोर उपासनेचा गजर होतो। प्रत्ययाद्वारे प्राणी मात्र दुःखापासून सोडवले जातात। अशा तऱ्हेने युक्तीने उदंडपणे कार्य होते, त्यामुळे लोक शहाणे होतात। तिथे सर्व प्राणीमात्रांना अनुभव येतो। अशा प्रकारचे कीर्ती करायचे असेल तरच संसारात यावं। दास म्हणाले हे थोडक्यामध्ये सांगितलं। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह व्याप लक्षण नाम समास दुसरा समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 15, समास 3, श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। मूळ मायेपासून सगळा पंचमहाभौतिक पसार निर्माण झाला। त्यातील जाणवेचा तंतू ही पंचभौतिकच, पण कुठस्थ होय। दूरवर फौज झालेले आहेत, सिंहासनावर राजा बसलेला आहे, त्याप्रमाणे पंचभौतिक जागतिक पसाऱ्यात साक्षी हा राजासारखाच आहे। देह हा अस्थिमासाचा आहे, तसंच राजाचं जाणावं। मुळापासून सृष्टीचं तत्वरूप असं आहे, राजा आणि प्रजा हेही पंचभौतिकच आहेत। राजाच्या सत्तेनं सगळं चालतात, परंतु सगळी पंचभूत आहेत, त्यांना जाणीवेचं अधिष्ठान आहे। विवेकामुळे ते व्यापक झाले म्हणून त्याला अवतारी म्हणतात। त्याच न्यायाने मनू किंवा चक्रवर्ती किंवा इतर राजे झाले। जिथे उदंड जाणीव आहे तिथे सर्वत्र भाग्यवान लोक आहेत, आणि जिथे जाणीव नाही तिथे दुर्दैवी लोक आहेत। व्याप करतात ते धक्के टक्के टोणपे खातात, ते प्राणी सुदैवी असतात, ते पुढे जातात। आता मूर्ख लोकांना हे कळत नाही, विवेकी माणसाला सगळं समजतं। थोर लहान हे बुद्धीवर अवलंबून आहे। सर्वच लोकांना हे सगळं समजत नाही। लोक काय करतात, जे आधी जन्माला आले त्यांना थोर म्हणतात, पण राजा वयाने धाकटा असला तरी वृद्ध त्याला नमस्कार करतात। अशी विचित्र विवेकाची गती आहे, ती तुम्हाला कळली पाहिजे। सामान्य लोकांचं ज्ञान म्हणजे अंदाज पंचे, रूढीने चालत आलेलं असतं तसं ते करतात। नाही कोणाला म्हणायचं सामान्यांना कुठं ठाऊक असतं, कोण कोणाला काय म्हणायचं कि ते म्हणू नये समजत नाही। धाकटा भाग्याने वर गेला तरी त्याला तुच्छ लेखतात, त्यामुळे जवळच्या लोकांना दूर ठेवावं, त्यांना काही वचन कळत नाही। राजकारण करत नाही ते उगाचच मोठेपणा मात्र मूर्खपणाने मिरवतात, त्यांना काहीच कळत नाही, त्यांना कोणी मानत नाही। फक्त आधी जन्माला आले म्हणून थोर, त्यांना कोण विचारतो। वडिलांना वडीलपण नाही आणि धाकट्याला धाकटेपण नाही असं बोलतात, त्यांना शहाणपण नाही। गुणाशिवाय वडीलपण हे तर अमान्याचं, त्याची प्रचिती मोठं झाल्यावर येते। तरीही वडिलांना मानावं, वडिलांनी वडीलपण जाणावं। ते जर जाणलं नाही तर मोठं झाल्यावर कष्ट होतात। त्याप्रमाणे अंतरात्मा हा वडील आहे, तो जिथे जागृत झालेला आहे तिथे महिमा आहे हे स्पष्टच आहे। हे आमचे शब्द नाहीत, त्यामुळे लोकांनी विवेकाद्वारे शहाणपण शिकावं। विवेक नसेल तर त्याला महत्व नाही, महत्व कमी होतं। महत्व कमी झालं म्हणजे उपयोग नाही। जन्माला येऊन काय केलं, उगाचच स्वतःला कोपऱ्यात बसून घेतलं। सगळ्या बायकाही शिवाय देतात, सांदी कोपऱ्यात पडला असं म्हणतात। कारण नसताना मूर्खपणाची प्राप्ती झाली असं होतं। त्याचं असं कोणीही करू नये, सर्व जीवन सार्थक करावं। कळलं नाही तर ग्रंथ वाचून त्याचं मनन करावं। शहाण्याला सर्व लोक बोलवतात आणि मूर्खाला दूर पिटाळतात। जीवाला संपत्ती आवडते तरी शहाणं व्हावं असा संदेश समर्थ देत आहेत। जय जय रघुवीर समर्था।

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजनहो, नारद भक्तिसूत्रामधलं 76वं भक्तिसूत्र, भक्तिशास्त्राणि मननीयानि तदुद्बोधक कर्माण्यपि करणीयानि, याचा अर्थ असा आहे त्या प्रेम भक्तीच्या प्राप्तीकरता भक्तिशास्त्रांचं मनन केलं पाहिजे आणि त्या भक्तीची वृद्धी होईल अशी कर्म केली पाहिजे.

सुजन हो, या आधीच्या भक्तिसूत्रामध्ये भक्ती ही स्वयं प्रमाण रूप आहे असं म्हटलं आहे. भक्तानं वादाचा अवलंब कधीही करू नये, शास्त्राच्या जाळ्यात अडकू नये असं सांगितलं आहे. हे खरं आहे. तथापि अनेक जन्मार्जित शुभाशुभ संस्कारानं काही संशय विकल्प निर्माण होणं शक्य असतं. अहो, अर्जुनासारख्या भक्तालाही भगवत अवताराविषयी संशय निर्माण झाला होता असं गीतेच्या 4th अध्यायातील त्याच्या प्रश्नावरून आपल्याला दिसून येतं. तसंच अव्यक्त उपासक आणि व्यक्त रूपाची उपासना करणारे या दोघांमध्ये योग वित्तम कोण असा संशय 12व्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनानं प्रकट केला होता. तसंच भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांख्य आणि योग विचार स्पष्ट सांगितला असताना देखील 3र्या अध्यायाच्या प्रारंभी त्यानं तू या मिश्रित वाक्यानं माझ्या बुद्धीला मोह पाडित आहेस असा आक्षेप श्रीकृष्णावर घेतला होता. अहो, परीक्षितीने देखील श्रीकृष्ण लीलावर आक्षेप घेतले होते. असा प्रकार नेहमी होत असतो. तसंच ध्यान, जप, पूजा अशी भक्ती करताना देखील काही विघ्न आणि प्रतिबंध निर्माण होतात. ते दूर कसे करावेत अशी अडचण साधक भक्ताला पडते. आणखी कित्येक भाविकांना भक्तीची साधारण भावना असते, पण ती विशेष रूपात परिणत व्हावी असं वाटलं तरी त्या त्या विशेषाचं ज्ञान होण्याचं साधन त्या भक्ताला उपलब्ध नसतं. अशा वेळी एखादा अधिकारी महात्मा जो सगळे संशय विकल्प अज्ञान दूर करील असा भेटणं देखील कठीण असतं. अशा स्थितीमध्ये त्या भक्ताकरता त्याच्या भक्तिमार्गामध्ये सहाय्यभूत असणारं साधन या 76व्या नारद भक्तिसूत्रामध्ये देवर्षी नारद महर्षी सांगतात की भक्तिशास्त्राचं भक्तानं मनन करावं, चिंतन करावं. अशा स्थितीमध्ये त्या भक्ताकरता त्याच्या भक्तिमार्गामध्ये सहाय्यभूत असणारं साधन या 76व्या सूत्रामध्ये नारद महर्षी सांगत आहेत की भक्तानं भक्तिशास्त्राचं मनन करावं, चिंतन करावं.

सुजन हो, इथं नुसता शास्त्र असा शब्द वापरला नाही, केवळ शास्त्र शब्दच वापरला असता तर शास्त्र पुष्कळ आहेत. सर्व शास्त्र भक्ती मार्गातला विचार करणारी प्रेम भक्तीला पोषक आहेत असं नाही. भक्ती रसामृत सिंधू नामक भक्तीशास्त्रावरील ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे, फल्गुवा

मुखा निष्फळ वैराग्यानं ज्यांचं हृदय होरपळलेलं आहे, कोरड्या ज्ञानाच्या गोष्टी करणारे तसंच हेतुवादी तार्किक, त्यातही विशेष रूपानं कर्ममीमांसक हे भक्तीचा आस्वाद घेऊ शकत नाहीत, याही पुढे ते सांगतात, इत्येष भक्तीरस काईश्वरादिव महानिधी जरन्मीमांसका द्रक्षः कृष्ण भक्तीरस सदा। चोरापासून जसं आपलं धनाचं रक्षण करावं तसं या मीमांसकाधिकांपासून आपल्या हृदयात असलेल्या कृष्ण भक्ती रसाचं भक्तानं रक्षण करावं। कर्मठ मीमांसकांचा निषेध गीतेच्या दुसऱ्या आणि नवव्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी केलेला आहे। विशेषत यज्ञ यागाधिकांना प्रमाणभूत मानणारे हे कर्मठ सर्व यज्ञ स्वरूप, सर्व यज्ञांचा भोगता, सर्व यज्ञादी कर्माचं फल देणारा जो भगवान त्याला मानित नाहीत। श्रीकृष्ण भगवान सांगतात, अखंड

सुजन हो शास्त्र शब्दाचा अर्थ त्याचे स्वरूप इत्यादी विचार 69 सूत्राच्या विवरणामध्ये करण्यात आलेला आहे. शास्त्र अनेक आहेत, मोठमोठ्या ऋषीमुनींनी ती निर्माण केलेली आहेत. त्यामध्ये अनेक प्रमेयांचा प्रमाणांचा सूक्ष्मातिसूक्ष्म गूढ विचार केलेला आहे. प्रत्येक शास्त्राचं विशेष प्रयोजन देखील सांगितलेलं आहे. विचारी पुरुषाच्या अंतःकरणामध्ये शास्त्राविषयी आदर असतो, जिज्ञासाही असते, पण आपल्याला कोणतं शास्त्र उपयोगी आहे हे त्याला कळत नाही. जो भगवत भक्ती करत असतो त्याला अभ्यास आणि चिंतनशील बुद्धी लाभली असेल तर त्याच्याकरता सूत्रकार देवर्षी नारद मुनी त्यानं भक्तिशास्त्राचं मनन करावं असं आवर्जून सांगत आहेत. इथं शास्त्र आणि असं बहुवचन आहे. भक्तिशास्त्रही अनेक आहेत काय? सर्व शास्त्रांवर जसे अनेक ग्रंथ अनेक अधिकारी पुरुषांनी रचलेले आहेत तसंच भक्तिशास्त्रावरही अनेक ग्रंथांची रचना झाली आहे. श्री नारद महर्षी प्रणित नारद पांचरात्रागम हा फार मोठा भक्तिशास्त्रावरचा ग्रंथ आहे. हा आगम ग्रंथ मानला जातो. यामध्ये भक्तीच्या अनेक अंगांचा अनेक प्रकारे विचार केलेला आहे. भक्तिरसामृत सिंधू मध्ये शास्त्राचं लक्षण सांगितलं आहे. शास्त्र मात्र समाज्ञातम यत भक्ती प्रतिपादकम, जे भक्ती प्रतिपादन करणार असेल त्यालाच इथे शास्त्र म्हटलं जातं. स्कंद पुराणात म्हटलं आहे, वैष्णवाणी तू शास्त्राणी ये शृणवंती पढंती च, धन्याल ते मानवा लोके तेषां कृष्ण प्रसीदते. अहो, विष्णू भक्ती प्रतिपादक शास्त्रांचं जे पठन करतात ते मानव या लोकात धन्य आहेत, त्यांच्यावर श्रीकृष्ण प्रसन्न होतो. पुराणांमध्ये असं वर्णन आढळतं की ज्या शास्त्र पुराणांमध्ये हरिभक्ती सांगितली नाही ते शास्त्र वा पुराण ब्रह्मदेवानं सांगितलं असलं तरी श्रवण करू नये. यस्मिन शास्त्रे पुराणे वा हरिभक्ती

सुजन हो, श्रीमद भागवत एकादशी स्कंदाच्या तिसऱ्या अध्यायामध्ये नवयोगेश्वर आणि जनक संवादामध्ये साधकानं इतर शास्त्रांची निंदा करू नये, पण श्रद्धा मात्र भागवत शास्त्रावरच ठेवली पाहिजे असं म्हटलेलं आहे. श्रद्धा

याप्रमाणे भक्तिशास्त्र म्हणून भागवताचं सगळ्यांनी वर्णन केलेलं आहे. 18 पुराण, इतिहास, स्मृती, सूत्र निर्माण करून देखील व्यास महर्षींच्या चित्ताचं समाधान झालं नाही. ते या भगवत गुणवर्णन प्रधानाच्या भागवतानं झालं असं श्रीमद भागवताच्या प्रारंभीच सांगितलेलं आहे. तसंच श्रीमद भगवद्गीता हेही भक्तिशास्त्रच आहे. गेयम गीता नाम सहस्रम असं श्रीमद शंकराचार्य देखील म्हणतात. अहो, संतांनीही गीतेचं फार महात्म्य गायलं आहे.

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

बरायदर हृदय हो आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आज शुक्रवार सकाळचे 7 वाजले आहेत। 7:05 आम्ही प्रसारित करणार आहोत दिनविशेष। 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। 7:30 प्रसारित होईल इतमी शक्ती हा मेदेना दाता। 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे। 8:00 या सुखांनो या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादर करते विश्वास देशपांडे। 10:20 प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे। 12:00 प्रसारित होईल कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके। 1:00 प्रसारित होईल कार्यक्रम फॉरेन लँग्वेज, सादर करती श्रद्धा कराळे। 1:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम यात किया दिलने कहा हो तुम, सादर करते धनंजय कुलकर्णी। 2:00 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब, सादर करते नाना खेरनार। 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चला जाऊया याचं पुनःप्रसारण, सादर करत्या मोहना कारखानीस। 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात रूपक तालातील गीतमाला या कार्यक्रमाचा, सादर करत्या अनघा निमगावकर। तर ही होती आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज।

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिनविशेष.

आज दिनांक 17 जुलै. तर आज आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस आहे. आंतरराष्ट्रीय न्यायाची सतत विकसित होत असलेली प्रणाली ओळखण्याच्या प्रयत्नात जागतिक न्याय दिनाची स्थापना करण्यात आली. काही वेळा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्याय दिन म्हणून संबोधले जाते. जागतिक न्याय दिनाचा उद्देश मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करणे आणि जागरूकता वाढवणे, युद्ध गुन्हे आणि नरसंहाराच्या बळींना न्याय मिळवून देणे, शिक्षेविरुद्ध लढा देणे आणि सर्वांना न्याय वागणूक मिळणे यासाठी आहे. हे जागतिक स्तरावर रोम कायदा स्वीकारला गेलेल्या दिवसाचे स्मरण देखील करते आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या सदस्य राष्ट्रांना त्यांच्या अपेक्षांनुसार जगण्याची खात्री देते. त्याचबरोबर आज जागतिक इमोजी दिवस देखील आहे. तर इमोजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठित छोट्या जपानी प्रतिमा आज इंटरनेटवर पूर्वीपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचा स्वतःचा खास दिवस आहे. आजच्या दिवशी ओळखला जाणाऱ्या विविध मानसशास्त्र आणि संशोधकांच्या मते आज आपण ज्या प्रकारे संवाद साधतो त्यामध्ये ते महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. लिखित माध्यमात भावना प्रसारित करण्यासाठी इंटरनेटच्या सुरुवातीपासूनच इमोजीचा वापर केला जातोय. इंटरनेट तंत्रज्ञान जसं प्रगत होत गेले तसं तसे इमोजीचा वापर केला गेला. 17 जुलै 1841 मध्ये सुप्रसिद्ध विनोदी साप्ताहिक पंच चा पहिला अंक प्रकाशित झाला होता. 17 जुलै 1947 मध्ये मुंबईहून रेवसला जाणारी रामदास ही नौका उलटून सुमारे 700 जणांना जीव गमवावा लागला होता. 1955 मध्ये वॉल्ट डिझनीने कॅलिफोर्नियामध्ये डिझनीलँड उघडले होते. 1975 मध्ये अमेरिकेची अपोलो आणि रशियाची सोयुज ही दोन अंतराळ यानांद्वारे जोडली गेली होती. 1994 मध्ये धूमकेतू शुमाकर लेवी 9 चा पहिला तुकडा गुरुग्रहाशी टक्कर झाला होता. 1996 मध्ये मद्रास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराचे अधिकृतपणे चेन्नई असे नामकरण करण्यात आले होते. तर 2004 मध्ये तामिळनाडूच्या कुंभकोणम गावात एका शाळेला आग लागून 90 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. 2006 मध्ये फ्लोरिडा मधील केप कॅनवेरल स्पेस सेंटर मध्ये 13 दिवसांचा अंतराळ प्रवास पूर्ण केल्यानंतर डिस्कवरी अंतराळयान पृथ्वीवर सुरक्षितपणे उतरले. 1790 मध्ये ऍडम स्मिथ स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्ववेत्ता यांचे निधन झाले होते. तर हे होते आजचे काही दिन विशेष. आता आपण इथे थांबत आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे. सातसंगत धवल कांचन नितीन कुंटे. तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, अति पाऊस, कमी पाऊस, पाऊसच नसणे या सगळ्या बाबीमध्ये आपल्याला अडचणीच अडचणी असतात. काय असतं की शेतीचमुळे आपली बऱ्याच अंशी निसर्गावर अवलंबून आहे आणि असं असताना अनेक आपल्याला बाबी ज्या आहेत किंवा समस्या आहेत त्यांना सामोरं जावं लागतं. आपली म्हण आहे की भाजीपाल्याचा आणि फळझाडांचा मळा आणि खिसा वाजे खुळखुळा. परंतु अतिवृष्टीनंतर फळझाडांवर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. जर अतिवृष्टी झाली तर त्यापासून आपल्याला अतिशय तोटेसुद्धा संभवतात, विशेषतः कीड रोगाचे प्रादुर्भाव त्याच्यामुळे वाढतात. तर फळझाडांवर जे आहे अतिवृष्टीमुळे येणाऱ्या कीड आणि रोगाच्या संदर्भामध्ये आज आपण उहापोह करणार आहोत. पपई एक महत्त्वाचं पीक जे आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. जर अतिवृष्टी झाली तर या पिकाला कीड रोगापासून धोका संभवत, तर मग त्यासाठी आपण काही बाबी करणं गरजेचं आहे. पपई पिकात जर वापसा आल्यानंतर अतिवृष्टीनंतर जो वापसा येतो तो आला की रोपाभोवती 30 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्या प्रमाणात जे द्रावण तयार झालेलं आहे ते द्रावण आपण जर रोपाभोवती टाकलं तर अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिबंधात्मक फायदा रोगामध्ये होतो. अतिवृष्टीनंतर पपईच्या रोपावर 10 मिली ऑक्सिडिमेटॉन मिथिल हे कीटकनाशक जे आहे त्याच्याबरोबर 25 ग्रॅम मॅनकोझेब 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करणं गरजेचं आहे. आणि करपा जर आढळला किंवा करप्याची लक्षणं जर दिसली तर त्याच्या व्यवस्थापनाकरता ऑक्सिडिमेटॉन मिथिल 5 मिली आणि डिनोकॅप 20 ग्रॅम या प्रमाणामध्ये घेऊन जर फवारणी केली तर त्याचा फायदा होतो. दुसरं एक महत्त्वाचं पीक म्हणजे आवळा, हे सुद्धा आपल्याकडचं महत्त्वाचं कोरडवाहू पीक आहे. तर या पिकामध्ये पाणी खाणाऱ्या भुंग्याच्या नियंत्रणासाठी जर अतिवृष्टीनंतर पाणी खाणारे जर भुंगेरे आढळले तर 25 ग्रॅम कार्बाडील 50% पाण्यात विरघळणारी भुकटी 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे. आवळ्यावर भुरी रोगाचा सुद्धा कधी कधी प्रादुर्भाव दिसतो, तर भुरीचा प्रादुर्भाव जर आढळला तर भुरीच्या व्यवस्थापनासाठी 300 mg गंधकाची भुकटी 20 किलो या प्रमाणात धुरळणी करायची आहे. पेरू हे एक आणखी महत्त्वाचं पीक. या पिकामध्ये फळमाशीच्या नियंत्रणासाठी 20 ग्रॅम कार्बाडील प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून गरजेनुसार 2-3 फवारणी कराव्या. आणि याच्याशिवाय जीवाणूजन्य जर करपा वगैरे आढळला तर स्ट्रेप्टोमायसिन 9 ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड 30 ग्रॅम अधिक ऑक्सिडिमेटॉन मिथिल 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करावी. दुसरी फवारणी कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम अधिक डायमिथोएट 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी. परंतु ही सगळी फवारण्या करताना रोगाची लक्षणं घेऊन गरजेनुसार जर आपल्याला आवश्यकता वाटली तरच फवारण्या करावा, अन्यथा रसायनाचा वापर टाळावा. आणि अतिवृष्टीनंतर याशिवाय जर काही अडचणी आल्या तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी संपर्क करावा आणि आपल्या ज्या फळबागेतील महत्वाची पीक आहे त्याचं चांगल्या प्रकारे कीड रोगापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना करून व्यवस्थापन करावं. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आज.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक.
2: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
8: नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, वाचन समृद्धीचं प्रकाश पर्व या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे आणि या विषयावर 2 भागामध्ये तुमच्याशी बोलणार आहे. त्यातला पहिला भाग आज सादर करतो आहे. वाचन समृद्धीचं प्रकाश पर्व. पहाटेची रम्य वेळ होती, मला जाग आली होती, पण तरीही अंथरुणात तसाच पडून होतो. अशातच थोडा वेळ डोळा लागला की काय म्हणा काही सांगता येत नाही, पण एक दृश्य माझ्या नजरेसमोरून तरळून गेलं. डोळ्यासमोर कन्याकुमारीचा समुद्र होता. किनाऱ्यावर लाटा आदळत होत्या. समुद्राची गाजही ऐकू येत होती. स्वामी विवेकानंदांचं स्मारक दिसायला लागलं होतं. अचानक मला स्वामी विवेकानंद ज्या खडकावर ध्यानस्थ बसले होते त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची उभी असलेली भव्य मूर्ती दिसू लागली. स्वामी विवेकानंदांच्या भव्य पुतळ्यासारखीच ती मूर्ती होती. त्या मनमोहक मूर्तीकडे पाहत असताना आणखी एक चमत्कार घडला. ज्ञानेश्वरांच्या मूर्तीचं रूपांतर एका विशाल ग्रंथात झालं. मग त्या ग्रंथाची पानं उघडून ती विस्तीर्ण समुद्राच्या पटावर पसरली. समुद्राच्या दोन्ही दिशा त्या पुस्तकाच्या पानांनी व्यापल्या. जणू त्या पुस्तकानं आपला डावा आणि उजवा हात पसरला होता. आता मला पुस्तकातले अक्षर तारकांसारखी दिव्य आणि प्रकाशमान दिसायला लागली. हळूहळू त्या अक्षरातून प्रकाश बाहेर पडू लागला. त्या अक्षरांची जणू रत्न झाली. त्यांनी भोवतालच्या परिसराला व्यापून टाकलं, मलाही व्यापलं. हळूहळू ही प्रकाशकिरणं वाढत जाऊन संपूर्ण विश्वाला न्हाऊ घालू लागली. प्रकाशाचे कवडसे ठिकठिकाणी विखुरले. कोणाकोणाला ती अक्षररूपी प्रकाशकिरणं अनमोल रत्न वाटली. त्यांनी वेस्ता येतील तेवढी रत्न गोळा केली. मीही जमेल तेवढी ती रत्न गोळा करण्याचा प्रयत्न केला, पण देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, अशी माझी अवस्था झाली. इतरांनीही ती पाहिली, पण ती रत्न आहेत हे त्यांना कळलंच नाही. त्यांनी गारगोट्या किंवा चमकणारे दगड समजून त्याकडे दुर्लक्ष केलं. ज्यांनी ती रत्न गोळा केली त्यांच्या जीवनाची वाटचाल नकळत आनंद आणि समृद्धीच्या मार्गावर होऊ लागली. देवाघरचं देणं असते. मग ज्ञानेश्वर माऊलींच्या एक एक अर्थपूर्ण ओव्या मला आठवू लागल्या. माऊली शेवटी पसायदानामध्ये म्हणतात, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजये व्हा विजी. ज्ञानेश्वर माऊलींचं अक्षर वाङ्मयांवर असलेलं प्रेम, विशेष प्रेम आपल्याला इथे दिसतं. माऊली म्हणतात, ज्यांचं ग्रंथांवर विशेष प्रेम आहे किंवा ग्रंथांवरच ज्यांची उपजीविका आहे आणि ग्रंथातील उपदेश तत्वज्ञान ज्यांनी आपल्या आचरणात आणलं आहे, त्याचा अनुभव घेतला आहे, अशा लोकांना दृष्ट आणि अदृष्ट म्हणजे आपल्या दृष्टीला दिसणारे आणि न दिसणारे अशा सर्व सुखांचा लाभ होऊन ते विजयी होवोत. ज्ञानेश्वरीत माऊली आणखी एका ठिकाणी म्हणतात, बिंब जरी बचके एवढे परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दांची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. सूर्यबिंब जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला आपल्या हातानं ते झाकता येईल एवढं लहान भासतं, पण त्याचा प्रकाश मात्र त्रैलोक्य व्यापून टाकतो. शब्दांचंही तसंच असतं. शब्द दिसतो चिमुकला, पण त्याच्या अर्थात विश्व व्यापण्याची क्षमता असते. आपलं हृदयसुद्धा आपल्या मुठीत मावेल एवढं लहान असतं, पण या हृदयाकाशात एकदा प्रकाशाचा उदय झाला की सारं आयुष्य तो प्रकाशमान करून टाकतो. असंच आपलं आयुष्य प्रकाशमान करण्याची शक्ती अक्षरांमध्ये, आणि ती अक्षरं ज्या पुस्तकामध्ये सामावलेली असतात त्या पुस्तकांमध्ये असतात. तुकाराम महाराज तर म्हणतात, आमा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका. शब्दांचं महत्त्व संत तुकारामांनी किती यथार्थ शब्दामध्ये सांगितलंय, पण ज्याला ते कळेल त्यालाच त्याचं महत्त्व. एक सुंदर संस्कृत सुभाषित आहे, पृथिव्याम त्रीणि रत्नानी जलम अन्नम सुभाषितम, मूढैः पाषाणखंडेषु रत्न संज्ञा विधीयते. सुभाषितकार म्हणतो, पृथ्वीच्या पाठीवर तीनच रत्न आहेत, मानवाच्या जगण्यासाठी आवश्यक असणारं अन्न, पाणी, आणि तिसरी गोष्ट म्हणजे सुभाषित किंवा सुविचार. सुविचार हे चांगल्या वाङ्मयातून, चांगल्या ग्रंथातून आपल्याला मिळतात. म्हणून चांगले ग्रंथ हे सुद्धा रत्नासारखेच मौल्यवान आहेत. पुस्तकच काय, परंतु एखादा चांगला विचार किंवा चांगला लेख सुद्धा आपलं आयुष्य बदलून टाकू शकतो. म्हणून वाचाल तर वाचाल असं आपण म्हणतो, पण ज्या संस्कृतीची वाटचाल वाचाल तर वाचाल इथून सुरू होऊन वाचाल तर समृद्ध व्हाल इथपर्यंत जाते, त्या संस्कृतीचा उत्कर्ष होतो. प्रख्यात आंग्ल कवी मिल्टन असं म्हणतो, एखाद्या देशाचं काही साहित्य माझ्या हाती द्या, मग मी तुम्हाला तो देश, त्याची संस्कृती या सगळ्यांची माहिती सांगतो. मंडळी, वाचन एक प्रकाश पर्व, समृद्धीचं प्रकाश पर्व, या विषयाबद्दल आपण पुढच्या भागामध्ये आणखी जाणून घेऊया. आज आपण इथं थांबतो आहोत. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत मुकाबला या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: यांच्या संगीताने सजलेलं आणि गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात. चित्रपट आरपार.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. जावेद अख्तर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेराली यांनी आणि ही सुमधूर गीतरचना आपण ऐकणार आहोत मिस्टर इंडिया या चित्रपटामधली.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात जवानी दिवानी या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: बाल गोपाळां करता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा। सादरकर्त्या सुमती पवार। प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा।
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ढोंगी या चित्रपटामधलं आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत। संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: हे गीत आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं. आनंद बक्षे यांची गीतरचना. ऐकूया मर्यादा या चित्रपटामधलं हे गीत. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
3: तू भी आ जा के आ गई रुत.

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655.
2: आता ऐकूयात अभिनेत्री या चित्रपटामधलं गीत. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: टाइमची
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे साहिर लुधियानवी यांचं. धुंद या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमात ऐकूया कच्चे धागे या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत माँ और ममता या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादर करत्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत नय्या या चित्रपटामधलं गीत। हे गीत ऐकूया यसुदास यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे रवींद्र जैन यांनी।

0: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया, मेरे जीवन साथी या चित्रपटामधलं. ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांची शब्दरचना. गीताला संगीताने सजवलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मेरा धर्म या चित्रपटामधला हसन कमाल यांचं गीत. ऐकूया आशा भोसले आणि हेमंत कुमार यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात लाखों में एक या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षे यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कामापुरता मामा या चित्रपटामधलं कृष्णा कल्ले आणि आशा चिल्ले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे कवी यशवंत देव यांनी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: आणि आशा भोसले यांच्या स्वरामध्ये छुमंतर या चित्रपटामधले गीत आता ऐकणार आहोत. गीतकार जान निसार अख्तर आणि संगीतकार OP नय्यर.

0: छोडो ये फसाना।
1: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे, आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात।
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%।
1: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या। नियम व अटी लागू।
3: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं गीत गरीबों का दाता या चित्रपटामधलं। ऐकूया शैलेंद्र सिंग, अलका याज्ञिक आणि अनुप जलोटा यांच्या स्वरात। या गीताला संगीत दिलंय बप्पी लहरी यांनी।

0: श्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे. सातसंगत धवल कांचन नितीन कुंटे. तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप. डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी अध्यक्ष. विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर समन्वयक. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आतिश या चित्रपटामधलं गीत. ऐकूया मोहम्मद रफी आणि हेमलता यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे गीतकार रवींद्र जैन यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर।
5: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कवी संजीव यांचं पाटलाची सूर या चित्रपटामधलं, आशा भोसले आणि सहकार्यांच्या स्वरात। गीताला संगीत आहे राम कदम यांचं।
6: अरे अरे अरे अरे अरे अरे होय का ग, नको बोलू

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आणि आता ऐकूयात आरती हवालदार आणि सहकारिणी गायलेलं गीत. जगदीश शेवूडकर यांची गीतरचना, संगीत दिला आहे राम कदम यांनी. आणि हे गीत ऐकूया पाहुणे या चित्रपटामधलं.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 17 जुलैच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. तेल निर्यात रोखण्याची इराणची धमकी, अमेरिकेकडून नौदलाची नाकाबंदी पुन्हा लागू. अमेरिका इराणमधील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. होमुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर इराणने हल्ले केल्यानंतर अमेरिकेने प्रत्युत्तर म्हणून इराणवरील नौदलाची नाकाबंदी बुधवारी पहाटेपासून पुन्हा लागू केली. तसेच त्यांच्या विरोधात हवाई हल्ले तीव्र केले. इराणच्या सैन्याचे बराक लक्ष करण्यात आले. त्यामध्ये सुमारे 7 जवानांचा मृत्यू झाला तर देशभरात 260 अधिक जण जखमी झाले. दुसरीकडे इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डनेही होमुझमधून होणारी तेल वायू निर्यात रोखण्याची धमकी दिली. दोन्ही बाजूंकडून लागोपाठ होणाऱ्या हल्ल्यांमुळे युद्ध संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने केलेला अंतरिम करार मोडीत निघाला आहे. अमेरिकेने एप्रिलमध्ये प्रथम नाकाबंदी लागू केली. ती अंतरिम करारावर स्वाक्षरी केल्यानंतर गेल्या महिन्यात मागे घेतली होती. बुधवारी पुन्हा ही नाकाबंदी लागू केल्यानंतर इराणच्या निमलष्करी रेव्होल्युशनरी गार्डने होमुझमधून होणारी सर्व ऊर्जा उत्पादनांची निर्यात थांबवण्याची धमकी दिली. या प्रदेशातून तेल आणि वायूची निर्यात ही सगळ्यांसाठी असेल, अन्यथा कुणासाठीही नसेल, असे त्यांनी म्हटले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. SIR मुळे हाहाकार, माजी मुख्य निवडणूक आयुक्त कुरेशी यांचे मत. मतदार याद्यांच्या सखोल पडताळणी प्रक्रियेमुळे देशभरात हाहाकार उडाला आहे. ही प्रक्रिया केवळ मतदारांना यादीतून बाहेर काढण्यावर केंद्रित असून त्यामुळे मुक्त आणि निपक्ष निवडणुका बाधित झाल्या आहेत, असे परखड मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त SY कुरेशी यांनी व्यक्त केले. 30 जुलै 2010 ते 10 जून 2012 या कालावधीत कुरेशी मुख्य निवडणूक आयुक्तपदी होते. इंडिया अँड आय, अ 100 मेमरीज नॉट अ मेमोयर या पुस्तकांच्या प्रकाशन समारंभावेळी त्यांनी PTIला दिलेल्या मुलाखतीत SIR प्रक्रियेवर भाष्य केले. ज्या पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जात आहे ती अन्यायी आहे. मतदार याद्यातून किती लोकांना वगळले जाऊ शकते यावर निवडणूक आयोगाला गुण मिळत असावेत, इतकी ही प्रक्रिया मतदारांचे नाव वगळण्यावर केंद्रित आहे. तुम्ही किती लोकांना यादीतून वगळता ते दाखवा, हेच या प्रक्रियेतून अधोरेखित होते. आम्हीही या प्रक्रियेतून गेलो आहोत. आमच्या काळात एखादी व्यक्ती आयोगाकडे आली आणि तिने तिची मतदार म्हणून ओळख करून दिली, खात्री असेल तर बाकी चुकांकडे दुर्लक्ष करा, अशा स्पष्ट सूचना आम्ही दिल्या होत्या, असे कुरेशी यांनी सांगितले. आता वळूया पुढील बातमीकडे. राज्यात 48,000 कोटींची जुनी वीज बिले माफ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. 7.5 अश्वशक्तींपर्यंतच्या शेतीमधील विविध जोडणीची जुनी वीज बिले माफ करण्याची घोषणा त्यांनी केली. शेतीला पाणी देण्यासाठी 7.5 अश्वशक्तीचे जे वीज पंप वापरले जातात, ज्यांना सध्या वीज बिल येत नाही, मात्र दोन्ही बिले अजूनही प्रत्येकाच्या नावाने आहेत, अशी सर्व वीज बिले माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत केली. यावेळी ते म्हणाले की जुन्या वीज बिलांची वसुली कधीही होऊ शकते, त्याचबरोबर जोपर्यंत ही बिले भरले जात नाही तोपर्यंत नवीन कनेक्शनही मिळणार नाही. त्यामुळे आमच्या सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आम्ही 48,000 कोटी रुपयांची जुनी वीज बिले माफ करणार आहोत. शेतकऱ्यांची पाठी कोरी झाली पाहिजे आणि नव्याने त्या पाठीवर इतिहास रचला गेला पाहिजे, या दृष्टीने आम्ही काम करत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आता वळूया पुढील बातमीकडे. नाशिकच्या 42 कामगारांनी घडवली जगन्नाथ मंदिरांची 5 चांदीची महाद्वारे. जगन्नाथपुरी येथील भगवान जगन्नाथांची रथयात्रा निघणार असून त्यासाठी मंदिराची सजावट करण्यात आली. त्यात मंदिराची 5 महाद्वारे नाशिकच्या कारागिरांनी साकारली आहेत. 3,000 किलो चांदीतून 42 कामगारांनी 4 महिन्यात हे काम पूर्ण केले. नाशिक शहर हे शुद्ध चांदीच्या भांड्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. शहरात 35 वर्षापासून चांदीची अशी कलाकुसर करणाऱ्या इंदर सोनी आणि त्यांच्या पथकाने सलग 33 तास काम करून हे आवाहन पेलले. ओडिशाच्या पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रा अतिशय थाटामाटात निघाली. बुधवारी लाखो भाविक पावसात भिजतही जगन्नाथ यात्रेची तयारी पाहण्यासाठी बडादंडावर उपस्थित होते. दुपारी रथप्रतिष्ठेचे अनुष्ठान झाले, त्यानंतर महाप्रभू जगन्नाथांची आजामाला रथांवर आणली गेली. हे यात्रेसाठी रथ सिद्ध असल्याचे आणि देव विराजमान होण्याची परवानगी देत असल्याचे संकेत आहेत. गुरुवारी रथयात्रेचे अनुष्ठान 3 वाजता सुरू झाले. दुपारनंतर तिन्ही देवांना डोलवत सभागृहातून रथांपर्यंत आणले गेले. पुरीच्या महाराजांनी सोन्याच्या झाडूने रथ स्वच्छ केला. पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्या दर्शनानंतर भाविकांनी सायंकाळी 4 वाजता तिन्ही रथ ओढण्यास सुरुवात केली. बातमीपत्रात आता एक विशेष निवेदन. कालिदास दिनानिमित्त संस्कृत भाषा सभेचं आयोजन. संस्कृत विद्यार्थी आणि मान्यवर यांचा सत्कार समारंभ दिनांक 19 जुलै 2026 रोजी आयोजित केला आहे. हा कार्यक्रम कुसुमाग्रज स्मारक स्वागत सभागृह गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे श्री प्रशांत बागड, श्री संजय करंजकर आणि श्री गिरीश नातू यांची. संस्कृत भाषा सभेतर्फे आयोजित कालिदास दिन कार्यक्रमास आपण संस्कृत प्रेमी आणि मित्रांसह अवश्य उपस्थित राहावे अशी विनंती

0: आयोजकांनी केली आहे. तर हे होतं आजचं आपलं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लक्ष्मण रेषा या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले यांच्या आवाजात ऐकूया ग. दि. माडगूळकर यांची गीतरचना. संगीतकार वसंत देसाई.

0: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पैजेचा विडा या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना आहे शांताराम नांदगावकर यांची, संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी, आणि हे गीत ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: ऐकवत आता ऐकूया गरीबा घरची लेख या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं आणि गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: हे भक्तिदर्शना आपण ऐकणार आहोत जगदीश शिरबुडकर यांची. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.
3: अगाईतला पांडुरंगा

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरात जगदीश ठेगुडकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया गुरु किल्ली या चित्रपटामधलं. गदी माडगुळकर यांची गीतरचना, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. ऐकणार आहोत गौरी माडगुळकर यांची मधुचंद्र या चित्रपटामधले. ऐकूया महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीताने सजवलं आहे N. दत्ता यांनी.

आणि आता ऐकूया गारंबीचा बापू या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत रवींद्र साठे यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंग मधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केट मध्ये पैसे होते, विमा पॉलिसी होत्या, फिक्स डिपॉझिट होत्या, पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉन वर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर.
1: कार्यक्रमातली ही गीतरचना ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची, मधुबाला जव्हेरी आणि विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात.

0: असं होय
1: कृष्णा बोल र.
2: अग चंद्रावळी तुझ चंद्र बळ मला आहे त्याची अटकळ महुमेणाहून तू मळ.

0: हे गीत आपण ऐकलं सांगते ऐका.
1: या चित्रपटात इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
2: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
1: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
2: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
1: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655.
0: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश छबुडकर यांचं गीत साधी माणसं या चित्रपटामधलं आनंदगण यांच्या संगीताने सजलेलं हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात शरद निफाडकर यांचं चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग. दी. माडगुळकर यांचं रंगपंचमी या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कृष्णा कल्याणी सहकार्याने गायलेलं गीत. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात एक गाव बाराभानगडी या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247426 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमातली यानंतरची गीतरचना आहे बहिणाबाई चौधरी यांची मानिनी या चित्रपटामधली. हे गीत ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूयात उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश शेगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत नेताजी पालकर या चित्रपटामधलं.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: आता हे गीत ऐकणार आहोत ग. दी. माडगूळकर यांचं, लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटील.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. ऐकूया नंदिनी या चित्रपटामधलं हे गीत. संगीतकार विश्वनाथ मोरे.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात लक्ष्मी या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेबुडकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत आहे संगीतकार यशवंत देव यांचं कामापुरता मामा या चित्रपटामधलं.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे उषा मंगेशकर आणि पुष्पा पागधरे यांच्या आवाजात। विठ्ठल वाघ यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं।

0: हे गीत आपण ऐकलं देवकी नंदन गोपाळा या चित्रपटामधलं.
1: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे. साथसंगत धवल कांचन नितीन कुंटे. तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.
0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मंगळसूत्र या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे शांता शेळके यांची. ऐकूया महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे बाळ पळसुले यांनी.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत मोहितेची मंजुळा या चित्रपटामधलं. हे गीत आहे जगदीश खिबुडकर यांचं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: टाइम चेक, टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

रसिका हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे जनावरं असतात पण नेमके कुठले आजार कोणत्या ऋतूमध्ये येतात हे माहीत असणे फार गरजेचे आहे. यामध्ये आपण आज हिवाळ्यामध्ये जनावरांमध्ये होणारे आजार त्या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती करून घेऊया. पशुसंवर्धन हा व्यवसाय फायदेशीर ठरावा याकरिता आपण त्यांचे आरोग्य नीट राखणे आपले आद्य कर्तव्य ठरते. माणसाप्रमाणे प्राण्यातही विविध प्रकारचे आजार संभवतात. या आजारात खरी कसोटी लागते ती शेतकरी व पशुपालक यांची. याचे कारणच म्हणजे खेडेगावात असलेली साधनाची कमतरता, पशुपालकाचे अज्ञान, गावापासून दूर अंतरावर असलेला दवाखाना, तेथील अपुरा औषध पुरवठा, पशुपालकाची आर्थिक परिस्थिती, या सर्व गोष्टी त्याला कारणीभूत. तर शेतकरी बंधूंनो, आपण हिवाळ्यामध्ये जनावरांना कुठले आजार होतात त्या संदर्भामध्ये, तर तोंडखुरी पायखुरी हा मोठ्या जनावरांमध्ये तसेच लहान जनावरांमध्ये पण होऊ शकतो. हा रोग विषाणूपासून फुफ्फुस ज्वर विषाणू आणि अणुजीवाच्या संसर्गामुळे होतो. त्याचप्रमाणे सरा हा गोचिड गोमाशा यांच्यापासून होतो. खरूज याच ऋतूमध्ये होतो, तो सुवा उवाचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे होतो. आणि कोंबड्यामध्ये क्रॉनिक रिस्पिरेटरी डिसीज नावाचा हिवाळ्यामध्ये फारच कोंबड्यांमध्ये हा रोग आढळून येतो. तर यामध्ये सुरुवातीला तोंडखुरी व पायखुरी या रोगासंदर्भामध्ये आपल्याला जाणून घ्यायचे आहे. हा संसर्गजन्य साथीचा आजार विषाणूमुळे होतो. या आजाराचा प्रादुर्भाव हिवाळ्यात जनावरांमध्ये दिसून येतो. या विषाणूचे जगात एकूण 7 प्रकार आहेत. त्यापैकी 4 प्रकार भारतात आढळतात. यामध्ये जसे ए ओ सी आणि आशिया 1 ही त्यांची नावे. या प्रत्येक प्रकारात अनेक उपप्रकारही आढळतात. शेतकरी बंधूंनो, या आजारामुळे बऱ्याच प्रमाणात आपल्याला आर्थिक नुकसान सोसावं लागतं. शेतकरी बंधूंनो, यामध्ये आपल्याला जनावरांमध्ये दिसणारी लक्षणे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जनावरांमध्ये तोंडात व जिभेवर व दोन खुरामध्ये भाजल्यासारखे फोड येऊन ते फुटतात व त्याच्यात जखमा होतात. यामध्ये जनावरांमध्ये 104 ते 106 फॅरनहाईट एवढा ताप असतो. शेती कामाची जनावरे निकामी होतात. दुभती जनावरे आटतात. गाभण गाई म्हशीचा गर्भपात होऊ शकतो. तर यावर बरेचसे लक्षणे आहेत, पण जे आपण मुख्य जे लक्षणे म्हणून, तर हे असे मुख्य लक्षणे जनावरांमध्ये आढळून येतात. याकरता आपल्याला प्रतिबंधक उपाय करणे फार गरजेचे आहे. तर या रोगावर लस असून प्रथम वर्षी 2 वेळा व नंतर दरवर्षी 1 ही लस टोचून घेतल्यास या रोगाची भीती राहत नाही. लस ही जून किंवा नोव्हेंबरमध्ये टोचून घ्यावी. तर यानंतर यावर उपाय म्हणूनही आपल्याला करता येईल. उपाय असे करावे, तुरटीच्या किंवा पोटॅशियमच्या परमँगनेट पाण्याने जनावराचे तोंड धुवावे, किंवा बोरोग्लिसरीन किंवा सहद व तुरटी किंवा तेल व हळद असे मिश्रण जिभेला आणि तोंडाच्या आतील भागावर लावावे. खुरामध्ये जंतुनाशक मलम लावावा. तोपण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार या प्रकारे आपण उपाय करू शकतो. दुसरा म्हणजे सांसर्गिक निमोनिया, ज्याला आपण फुफ्फुस ज्वर असे म्हणू. हा त्वरित फैलावणारा सांसारिक रोग आहे. यात 50% मृत्यूचे प्रमाण असते. हा रोग मायकोप्लाज्मा मायोकार्डियस नामक जंतूमुळे होतो. हिवाळ्यात पशुचे संवर्धन व गोठ्यात बांधून करण्यात येते अशा भागात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. यामध्ये लक्षणे जनावरांमध्ये जवळपास 105 फॅरनहाईटपर्यंत ताप असतो. श्वासाचा आवाज होतो. यामध्ये जनावरांमध्ये भूक मंदावते. रवंत करण्याचे प्रमाण बंद होते. छातीच्या जागी दाबल्यात तिथे जनावर दुखावते व घशाखाली सूज येते. जनावर जास्तीत जास्त 3 आठवड्यात मृत्यूमुखी पडते. याकरता आपल्याला प्रतिबंधक उपाय जर करावं झालं, तर शेतकरी बंधूंनो, जनावरांची गर्दी टाळावी. गोठ्यात हवा खेळती असावी. तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपल्याला उपाय करता येतात. दुसरं म्हणजे याच हिवाळ्यामध्ये पोटफुगीचेही प्रमाण जनावरांमध्ये बऱ्याचसा प्रमाण आढळून येतात. पोटफुगीचे कारण म्हणजे प्रामुख्याने सांगावे झाल्यास व जनावरातील दोषामुळे उद्भवणारी पोटफुगी. रवंथ करणाऱ्या गाई गुरात खाल्लेला चारा पहिल्या पोटात आंबवला जातो. यावेळी वायू तयार होतो. ही नैसर्गिक क्रिया आहे. असा वायू रवंथ करताना ढेकर देऊन बाहेर टाकला जातो. मोठ्या आकारा मानाच्या गुरात दर मिनिटाला 3 लिटर वायू तयार होतो. ज्यावेळी पोटात वायू तयार होण्याच्या प्रमाणात तो ढेकर देऊन बाहेर टाकला जात नाही किंवा प्रमाणापेक्षा जास्त वायू तयार होतो किंवा अन्ननलिकेत जेव्हा अडथळा येतो तेव्हा असा वायू पोटात साठून राहतो. यामध्ये शेतकरी बंधूंनो आपल्याला रोगाची लक्षणे असे दिसून की डावी कूस फुगलेली दिसते, डाव्या कुशीवरील कमरेचे हाड ज्यावेळी दिसेनासे होईल त्यावेळी पोटफुगी तीव्र समजून उपाय करावेत. यामध्ये खाणे, पाणी पिण्याचे प्रमाण व रवण करणे जनावर बंद करते, जनावर अस्वस्थ व बेचैन होते, सारखे उठबस करते. उपाय करायचे झाल्यास अशी गाय म्हैस बाजूला बांधावी, तिला पाणी पाजू नये. 1/2 लिटर गोडे तेलास 30 मिली टर्पेंटाईन हलवून पाजावे किंवा टिम्पाल पावडर 60 ग्रॅम कोमट पाण्यात विरघळून सकाळ संध्याकाळ पाजावे. त्याचप्रमाणे ब्लोटोसिल हे औषधही 50 ते 100 मिली आपण जनावरांना देऊ शकतो. या व्यतिरिक्त पशुवैद्यकीचा सल्ला पण घेणे फार गरजेचे आहे. हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने अजून जनावरांमध्ये आढळणारा रोग म्हणजे सरा. या रोगाचा प्रादुर्भाव पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातही आढळून येतो. या रोगाचे रोगवाहक माशा गोचिड असल्यामुळे हे वातावरण त्यांच्याकरिता अनुकूल राहते. या दिवसात माशाचे प्रजनन जास्त असते. यामध्ये लक्षणे सांगायचे झाल्यास जनावराला भरपूर ताप येतो, डोळे लाल होतात, जनावराचे दूध देण्याचे प्रमाण कमी होते, जनावराचे पाय थरथर कापतात, जनावर गोलगोल फिरून झाडाला धडकी मारणे, भिंतीला धडकी मारणे यासारखे लक्षणे जनावरांमध्ये दिसून येतात. उपाय जर सांगायचे झाल्यास तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जर उपाय केलं तर बराचसा फायदा होऊ शकतो. प्रतिबंधक उपाय जर याच्यामध्ये सांगायचे झाल्यास उष्ण आणि आर्द्र हवामानाच्या कीटकांचा उत्पत्तीस पोषक असते, पाण्याचा प्रवाहाच्या बाजूने असणाऱ्या झाडाच्या फांद्या कापून काढावे, वाढलेले गवत आणि शेण वारंवार काढीत राहिल्यास कीटकाचा प्रजननास आळा बसतो. शेतकरी बंधूंनो याच ऋतूमध्ये जनावरांना खरजेसारखे पण रोग पाहण्यात आलेले आहेत. खरूज रोगासाठी माईट्स कारणीभूत असतात. माईटच्या वाढीसाठी आर्द्र आणि थंड हवामान पोषक असल्याने रोगाचे लागण हिवाळ्या या ऋतूत जास्त आढळते. यामध्ये लक्षणे सांगावेसे झाल्यास मेंढ्या व शेळ्यामध्ये दिसतात, खरुजाचे प्रमाण दिसून येतात, तसेच गाई बल्यातही दिसून येतात. शेळ्याच्या कान खरजेने पीडित होतात, मेंढ्यामध्ये लोकर गळण्याची लक्षणे दिसतात, गाई बैलाच्या मानेच्या भागावर व शेपटीच्या उगमस्थानी आणि पाठीच्या सर्वात उंच भागावर आढळतात. औषध उपचार करावे झाल्यास सर्वप्रथम मूलभूत कारणावरच उपचार करावा. रोगग्रस्त भागावरील केस काढून कोमट पाण्याने स्वच्छ धुवून काढावे. या भागावर बाजारात मिळणारे खरजेवर असणारे मलम लावावे. प्रतिबंधक उपाय करत असताना जनावराचा गोठा स्वच्छ ठेवावा. गोचिड, गोमाशा, सुवा, उवा यांचा नायनाट करावा. शेतकरी बंधूंनो याच ऋतूमध्ये कोंबड्यांमध्ये एक असा घातक रोग दिसून येतो, तो म्हणजे क्रॉनिक रिस्पिरेटरी डिसीज. हा रोग मायकोप्लाज्मा गॅलिनीरम जीवाणू यास कारणीभूत आहेत. हा रोग 4 ते 8 आठवडे वयोगटातील पक्ष्यांना जास्त होतो. यामध्ये कोंबड्यांमध्ये लक्षणे सांगायची झाल्यास मोठ्या कोंबड्यांमध्ये घशाची घरघर, नाकातून पाणी गळणे, खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होणे, वजन कमी होणे, अंडी देण्याचे प्रमाणही कमी होते. प्रतिबंधक उपायामध्ये शेतकरी बंधूंनो तुम्हाला पिल्याची गर्दी कमी करावी, पक्ष्याची रोग निदान चाचणी वारंवार करून कळपातून रोगवाहक पक्षी काढून टाकावे, पक्ष्यांना समतोल आहार द्यावा, पक्ष्याच्या विष्ठेवर लक्ष ठेवावे, विष्ठा पातळ होत असल्यास पशुवैद्यकीच्या सल्ल्याने औषध द्यावे, पक्ष्याच्या घरातील अमोनियाचे प्रमाण कमी करावे व पक्ष्याच्या घरातील तापमान 55 फॅरनहाईट ते 75 फॅरनहाईट पर्यंत ठेवावे. औषध उपचार पशुवैद्यकीच्या सल्ल्यानेच करावे.
1: आणि हे गीत आहे सुधीर बर्के यांचं संगीत असलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. ऐकूया प्रपंच या चित्रपटामधलं.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: संगीत ऐकूयात विनायक रहाटकर यांचं. संगीतकार स्नेहल भाटकर, उषा तिमोथी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकूया बहकलेला ब्रह्मचारी या चित्रपटामधलं.
3: भारत आमचा देश, भारत आमचा देव, भारत आमचा सत्य धर्म हा मंत्र जप

ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. कार्यक्रमातलं हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं. ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. केला इशारा जाता जाता या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

आणि हे गीत ऐकूयात सर्वसाक्षी या चित्रपटामधलं. इंदिरा संत यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे भास्कर चंदावरकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ, सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे जगदीश शेवूडकर यांची. ऐकूया केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

गीत ऐकणार आहोत नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटामधलं। राम उगावकर यांची गीतरचना ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं।

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
3: कार्यक्रमात ऐकणार आहोत प्रभाकर नायक यांचं खंडोबाची आण या चित्रपटामधलं. आशा भोसले आणि सहकारींनी गायलेल्या या गीताला संगीत आहे बाळ पळसुले यांचं.

0: குட்டு மழை தாய்
1: குட்டு

आणि कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्र के अत्रे यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात श्यामची आई या चित्रपटामधलं.

आणि हे गीत आहे योगेश यांचं तांबडी माती या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

गीत ऐकणार आहोत मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं जगदीश शेगुळकर यांचं गीत, अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
1: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। रसिक हो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत। शैलेश लेले सरांनी सुरू केलेला हा इनिशिएटिव्ह ज्यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने अतिशय माफक दरात शिकवल्या जातात आणि मुख्य म्हणजे कोणत्याही वयोगटातल्या व्यक्ती हा कोर्स करू शकतात। आतापर्यंत आपण अनेक वयोगटातल्या व्यक्तींशी गप्पा मारलेल्या आहेत, तर ह्याच अनुषंगाने आज आपण गप्पा मारतो आहोत नाशिकमधली समृद्धी मोगल हिच्याशी। तर तिने जर्मन भाषा शिकलेली आहे आणि खूप छान मार्कांनी ती पास झालेली आहे। तर एकूणच तिचा प्रवास आणि फ्लोआविषयी तिला काय वाटतं या सगळ्याच बद्दल आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत। समृद्धी, तुझं अतिशय मनपूर्वक स्वागत।
6: थँक्यू सो मच मॅम।
1: मला सांग, तू कुठल्या कॉलेजला आहे आणि तू काय शिकतीयस?
6: मॅम, मी सध्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक या नाशिकच्या कॉलेजला आहे आणि मी सध्या डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे शिकत आहे आणि याच वर्षी म्हणजे 2026 साली मी पास आउट झालेले आहे डिप्लोमा।
1: बरं, मग शाळेचं शिक्षण कुठे झालं?
6: शाळेचं शिक्षण माझ्या गावी झालं मॅम, मुखेड तालुका येवला।
1: अच्छा, बरोबर। आणि तुला फ्लोआ बद्दल कधी समजलं?
6: फ्लोआ बद्दल मला मॅम थर्ड इयरला मी जेव्हा आले तेव्हा आमच्याच कॉलेजचे बरेचसे विद्यार्थी यांनी फॉरेन लँग्वेज ऑनलाईन लर्निंग ऍप्लिकेशन या वेबसाईट म्हणजे या ऍप्लिकेशन थ्रू जर्मन फ्रेंच या विविध भाषांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे, विविध भाषांचं जे स्किल आहे ते त्यांनी आत्मसात केलेलं आहे आणि त्यामुळे आमचे सिनियर्स जे आहेत त्यांनी मला हे सजेस्ट केलं आणि मेन म्हणजे आमच्या इन्स्टिट्यूटचे कोऑर्डिनेटर जे आहेत जोशी मॅम त्यांनी मला हा या विषयाबद्दल सांगितलं की जर मला एखादी भाषा शिकायची आहे तू जर्मन शिकू शकतेस, सो मी हा कोर्स जॉईन केला आणि नक्कीच हा वर्थ आहे असं मला वाटतं।
1: छान, मस्तच। बरं, तुला त्यांच्याकडून जेव्हा ही सगळी माहिती कळली तर तेव्हा तुला घरच्यांना कन्व्हिन्स करावं लागलं का की मला एवढी एवढी फी भरायची आहे तर तुम्ही तो कोर्स करायला परमिशन द्या वगैरे असं काही करावं लागलं?
6: घरचे माझे बरेचसे सपोर्टिव्ह आहेत मॅम आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कोर्सची मुळात फीस खूप कमी आहे, तर मी 300-350 रुपये भरून हा जर्मन लेवल 1 हा कोर्स कम्प्लीट केलेला आहे, त्यामुळे ज्या प्रकारे मला जर्मन मध्ये ज्ञान मिळालंय आणि जे सर्टिफिकेट किंवा जे काही स्किल्स मला अडॉप्ट केलेले आहे मी या विषया संदर्भात त्या सोबतच ती जी फी मी भरलेली होती ती नक्कीच वर्थ आहे असं मला पण वाटतं आणि घरच्यांनाही पण आनंदी आहेत ते।
1: वा, मस्तच। बरं, जेव्हा तू पहिल्या लेवलला ऍडमिशन घेतलं त्यावेळेला तुला काही गोष्टी अवघड वाटल्या का की आता हे कसं सॉल्व्ह करायचं किंवा ऑनलाईन असल्यामुळे समोर शिक्षक नसतात तर मग प्रत्यक्ष कोणाला विचारायचं असा कधी प्रसंग आला आणि मग तू तेव्हा कोणाची मदत घेतली होतीस?
6: मॅम, ऍक्च्युली हे जे आहेत ना लेक्चर्स हे रेकॉर्डेड स्वरूपात आहेत त्यांच्या वेबसाईट वरती किंवा त्यांच्या ऍप्लिकेशन वरती, सो माझं जे अकॅडमिक्स आहे त्यामध्ये मला जेव्हा फ्री वेळ भेटेल तेव्हा मी ते करत होते, सो ते मला फार कन्व्हिनियंट होत होतं की मला जेव्हा वेळ आहे त्या वेळेमध्ये मी ते कोर्सेस किंवा ते जे लेक्चर्स आहेत ते करत होते आणि त्या प्रोसेस मध्ये तर मला फारशी अडचण आली नाही कारण की आमचा इन्स्टिट्यूट कोऑर्डिनेटर त्याचबरोबर FLOAची जी टीम आहे ते खूप सपोर्टिव्ह आहे त्यामुळे त्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला, सो मला प्रोसेस मध्ये तर काही अडचण आलेली नाही आणि त्याचबरोबर जे काही डाऊट्स वगैरे असतील तर ते आम्ही FLOAचे जे त्यांची कॉन्टॅक्ट नंबर होता किंवा त्यांना डायरेक्टली कॉल करून किंवा मेसेज करून जरी विचारलं तरी ते आम्हाला एकदम छान प्रकारे आन्सर आणि व्यवस्थित एक्सप्लेनेशन हे देतच होते।
1: क्या बात, मस्त। बरं, मग पहिल्या लेवलला किती मार्क्स मिळाले?
6: फर्स्ट लेवलला 98 out of 100 मॅम।
1: क्या बात है। आणि मग तेव्हा असा कॉन्फिडन्स आला की आता आपण अजून पुढच्या 3 लेवल कम्प्लीट केल्या पाहिजे?
6: येस, नक्कीच मॅम।
1: बरं, त्याच्यानंतर मग कसे राहिले तुझे मार्क्स, प्रत्येक लेवलला कसे कसे मार्क्स वाढत गेले, कसे मिळाले?
6: सध्या तरी मॅम मी जर्मन लेवल 1 दिलेली आहे महिन्यापूर्वी.
1: बर,
6: अजून मला जर्मन लेवल 2 आणि 3 ला अप्लाय करायचं आहे.
1: अच्छा, बर बर.
6: हो,
1: मग त्याच्यासाठीची तयारी कशी चालू आहे किंवा करायच्या आहेत का नाही, काय ठरवलंय तू?
6: येस मॅम, हा जो रिझल्ट आहे तो बघून नक्कीच मला असं वाटतं, आणि माझ्या घरच्यांनीही मला अप्रोच केलं की तू नक्कीच लेवल 2 आणि लेवल 3 कम्प्लीट कर.
1: बर, मग त्याच्यामध्ये तुला कधी काही असं इंट्रोडक्शन द्यावं जर्मन भाषेमध्ये किंवा थोडस काहीतरी बोलून दाखवावं असं कधी काही वाटलं का?
6: येस मॅम, हे आम्हाला बेसिक बेसिक लेवल 1 ला बेसिक शिकवतात, जसं की नंबर्स, बेसिक फ्रेजेस, जसं की गुड डे ला गुटेन टाग. सो युजुअल भाषेमध्ये जसं आपण मराठीत बोलतो तसं थोडस जर्मन मध्ये मी ते आणण्याचा प्रयत्न केला माझ्या डेली यूज मध्ये. सो मला त्या रिलेव्हंट वाटले आणि कन्व्हिनियंट झालं की सोपं वाटतं जर्मन त्या भाषेमध्ये बेसिक लेवल मॅम.
1: बर, आणि इतर मित्रमैत्रिणींना काय सल्ला द्यावा असा वाटतो का की ही भाषा शिकली पाहिजे किंवा काय असं काही सांगावं असं वाटतं का?
6: हो मॅम, नक्कीच. मी माझ्या इतर जे मित्रमैत्रिणी आहेत डिप्लोमाचे, मी त्यांना सगळ्यांना म्हणजे सजेस्ट केलं की तुम्ही जर्मनच नाही पण कुठली तरी एक फॉरेन लँग्वेज तुम्ही नक्की शिका, कारण की त्याचा उपयोग आहे. कारण की आपल्याला मराठी, हिंदी आणि इंग्लिश या बेसिक 3 लँग्वेज येतात, पण या व्यतिरिक्त एक वेगळी भाषा आहे, प्रत्येकाकडे एक स्किल असतं. सो ते असावं प्रत्येकाकडे. मी जर्मन शिकते, तुम्ही फ्रेंच आहे आणि अदर पण लँग्वेज आपल्या या अप्लिकेशन वरती अवेलेबल आहे. सो मी त्यांना नक्कीच रेकमेंड करते की तुम्ही या प्लॅटफॉर्मचा नक्की उपयोग करावा.
1: बर, आणि तुला पुढे जाऊन काय करायचंय, पुढे जाऊन काय व्हायचंय, आणि जर्मन भाषेचा वापर तू तुझ्या भविष्यातल्या अचीवमेंट साठी कसा करणार आहे याबद्दल काय सांगशील?
6: येस मॅम, मी आता डिप्लोमा या वर्षी पास आउट झालेली आहे. सो मला आता डिग्रीला ऍडमिशन घ्यायचंय. डिग्री कम्प्लीट केल्यानंतर मला मास्टर्स करायचंय. सो मास्टर्स साठी मी वेगवेगळ्या देशांमध्ये जेव्हा अप्लाय करेल सो तेव्हा जर्मन जर माझं बेसिक असेल लेवल 1 लेवल 2 तर मी करणारच आहे, पण बेसिक जरी येत असेल सो जर्मनी सारख्या चांगल्या कंट्रीमध्ये मला अप्रोच करण्यासाठी तो माझा एक प्लस पॉईंट राहील असं मला वाटतं.
1: खूप छान, खूप शुभेच्छा तुला पुढच्या भवितव्यासाठी. आणि जाता जाता सगळ्यांना काही सल्ला द्यावा असं वाटतो का किंवा काही सांगावं असं वाटतं का, विशेषतः फ्लोआच्या टीमला काही तुला जर का थँक्स म्हणायचं असेल तर ते कसं म्हणशील?
6: येस मॅम, नक्कीच. फ्लोआच्या टीमला मी नक्कीच खूप मनापासून थँक्यू म्हणेन की त्यांनी असा एक प्लॅटफॉर्म आणि तोही म्हणजे गावाखेड्यातल्या मुलांसाठी कमीत कमी पैशामध्ये हा एवढा चांगला ऍप्लिकेशन हे तुम्ही जे देत आहात ते खरंच खूप जास्त उपयोगाचं आहे. आणि इव्हन मी जेव्हा क्लास लावले तेव्हा मी माझ्या अजून एक दोन क्लासमेटलाही रेकमेंड केलं. सो त्यांनीही यासाठी अप्लाय केलेलं होतं. सो नक्कीच हे वर्थ आहे आणि द टाइप ऑफ एज्युकेशन दे हॅव गिव्हन अस दॅट वॉज रिअली वर्थ. अँड थँक्यू सो मच फ्लोआच्या टीम साठी पण. आणि नक्कीच मी पुढच्या लेवल नक्की कम्प्लीट करणार आहे. सो सगळ्यांना माझा हेच सल्ला असेल की तुम्हीही एक आपल्या या डेली आपल्या 3-4 भाषा ज्या येतात त्या व्यतिरिक्त एखादी भाषा तुम्ही नक्कीच शिकू शकता आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच फ्लोआचा आधार घ्या, फ्लोआचा उपयोग करून घ्या. ते तुम्हाला खरंच खूप चांगल्या पद्धतीने मदत करतील.
1: मस्त.
6: जस्ट थँक्यू टू द फ्लोआ टीम. अँड बाकीच्यांनाही मी रेकमेंड करेल की नक्कीच तुम्ही फ्लोआ जॉईन करा. आणि त्यांचं मला एक प्लस पॉईंट असं वाटतं की त्यांचे जे रेकॉर्डेड लेक्चर आहेत ते हिंदी, इंग्लिश, मराठी तीनही मिडियम मध्ये आहेत. त्याचबरोबर त्यांनी जे ते शिकवतात लेक्चर्स मध्ये ते आपण एनी टाइम वॉच करू शकतो. त्याचबरोबर त्याच्या नोट्स आहेत त्या पण त्यांनी 3 मराठी, हिंदी, इंग्लिश लँग्वेज मध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर क्वेश्चन बँक सुद्धा ते रेफरन्सला देतात. सो खूप चांगला म्हणजे नोट्स आणि एज्युकेशन हे दोन्ही प्लस जेव्हा होतं तेव्हा आपल्या मेमरीमध्ये म्हणजे मी एनी टाइम जाऊन व्हिजिट करू शकते ते मटेरियल. सो ते खूप बेस्ट आहे. आणि असं स्पेसिफिक नाहीये की तुम्ही जर मराठी असाल तर तुम्ही शिकू नाही शकत. तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश, व्हॉट एव्हर लँग्वेज तुमची जी असेल तुम्ही नक्कीच जर्मनला अप्रोच करू शकता. इट विल बी द बेस्ट एक्सपिरियन्स थ्रू द फ्लोआ टीम.
1: वा, मस्तच.
6: येस,
1: छान वाटलं समृद्धी आज तुझ्याशी गप्पा मारून. आणि पुढच्या सगळ्या भविष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि जर्मन लँग्वेजच्या पण तू सगळ्या लेवल खूप छान मार्कानी पास हो असंच मी तुला सांगेन. आणि धन्यवाद तू आज इथे आम्हाला वेळ दिला आणि इतक्या छान आमच्याशी गप्पा मारल्या त्यासाठी.
6: थँक्यू सो मच मॅम, तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं.
1: ओके, तर असे कहो फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या नाशिकच्या समृद्धी मोगल हिच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: Yeah. नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
8: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
7: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
8: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
7: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
9: चित्रपटसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत आहे कविता कृष्णमूर्ती आणि शब्बीर कुमार यांनी गायलेला SH बिहारी यांची शब्दरचना. संगीत दिलंय लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात दो कैदी या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात.
4: लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हे सुमधुर गीत आता ऐकूयात. आनंद बक्षी यांची रचना, राहुल वर्मन यांचं संगीत आणि हे गीत आहे अपना देश या चित्रपटामधलं.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. शेवाज रजवी यांची गीतरचना, संगीतकार ओ पी नय्यर.

0: हे गीत आपण ऐकलं बहारे फिर भी आएगी या चित्रपटामधलं. गायक स्वर होता आशा भोसले आणि मोहम्मद.
1: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे. साथसंगत धवल कांचन नितीन कुंटे. तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.
0: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे राजेंद्र कृष्ण यांची. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूयात बनारसे बाबू या चित्रपटामधलं गीत.
2: अरे मेरे यार अपने रंग हजार

नमस्कार रसिक श्रोते, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिलने कहां हो तुम. आजच्या या सेगमेंटमध्ये आज आपण भारतातील पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या एका गाण्याच्या मेकिंगची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. याचं कारण असं, आज आहे 18 जुलै 2012. या दिवशी सुपरस्टार राजेश खन्ना यांचं निधन झालं. त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने हा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करतोय. मित्रांनो, राजेश खन्ना आणि किशोर कुमार ह्या दोघांचं कॉम्बिनेशन अफाट होतं. अफाट शब्दच इथे योग्य आहे. ह्या दोघांचं आराधनापासून खरं लक सुधारलं असं म्हणता येईल. आणि त्यानंतर राजेश खन्नाच्या यशाला मोठा हातभार लावला तो किशोर कुमार यांच्या स्वरांनी. त्यानंतर अमर प्रेम, कटीपतंग, अपना देश आणि भरपूर महबूबा, अगर तुम नव्हते, ह्या सगळ्या सिनेमापर्यंत कुदरतची गाणी खूप चांगली होती राजेश खन्नाची. ही सगळी गाणी किशोर कुमार यांनी गायली होती. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का किशोर कुमार आणि राजेश खन्ना यांचं पहिलं गाणं कोणतं होतं? आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटेल की आराधना या चित्रपटातलं पहिलं गाणं होतं, पण तसं नाही आहे. आराधनाच्या आधी राजेश खन्नासाठी किशोर कुमारने पार्श्वगायन केलं होतं. हे गाणं कोणतं होतं आणि हे गाणं किशोर कुमारकडे आलं कसं, हा एक खूप इंटरेस्टिंग असा किस्सा आहे. मित्रांनो, भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला सुपरस्टार राजेश खन्नाच्या यशात त्याच्या अभिनयासोबतच त्याच्यावर चित्रित गाण्यांचा देखील फार मोठा वाटा आहे. किशोर कुमार आणि राजेश खन्ना हे कॉम्बिनेशन त्या काळातील जबरदस्त हिट असं होतं. बऱ्याच जणांना आराधना हा चित्रपट या दोघांचा पहिला चित्रपट वाटतो, पण तसे नाही. राजेश खन्नावर चित्रित असलेलं पहिलं गाणं जे किशोर कुमारने गायलं होतं ते आराधनाच्या आधी खामोशी या चित्रपटासाठी होतं. आणि गाण्याचे बोल होते वो शाम कुछ अजीब थी. हे गाणे राजेश खन्नासाठी किशोर कुमारने कसे गायले आणि हे गाणं किशोर कुमारकडे कसं आलं, कारण तुम्हाला माहिती आहे का की हे गाणं खरं तर आधी हेमंत कुमार गाणार होते, पण किशोर कुमारनं आग्रह करून गाणं स्वतःसाठी किशोर कुमारकडून गाऊन घेतलं आणि तिथून किशोर कुमार आणि राजेश खन्ना हे कॉम्बिनेशन सुरू झालं, जे प्रचंड हिट झालं. पुढची 2 दशकं ह्या दोघांनी प्रचंड गाजवली होती. तर या गाण्याचा असा एक इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे. मित्रांनो, ख्यातनाम बंगाली दिग्दर्शक असित सेन यांनी आपल्याच एका बंगाली चित्रपटाचा रिमेक 60 उत्तरार्धात करायचं ठरलं. या चित्रपटाची निर्मिती गीतांजली पिक्चर्स म्हणजे हेमंत कुमार यांची होती, संगीतकार हेमंत कुमार यांची. या चित्रपटाचे नाव होते खामोशी. या चित्रपटात राजेश खन्ना, वहिदा रहमान आणि धर्मेंद्र यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट कृष्णधवल होता. मित्रांनो, त्या काळात खरं तर म्हणजे कलर सिनेमाचं सुरुवात झाली होती, 10 वर्ष झाली होती, पण सिनेमाचं बजेट

आणि यापेक्षाही या सिनेमातली जी भावोत्कटता आणखी गडद रीतीने प्रेक्षकांसमोर यावी म्हणून कदाचित हा सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट ठेवला असावा असं मला वाटतं. या सिनेमाचे सर्व चित्रीकरण कलकत्ता येथे झाले होते. सर्व युनिट कलकत्त्याला पोचले तेव्हा एका गेस्ट हाऊसमध्ये राजेश खन्नाची राहायची सोय केली होती. गुलजार यांनी या चित्रपटाची गाणी लिहिली होती. ही गाणी जेव्हा कलकत्त्याला पोचली तेव्हा या गाण्यावर विस्तृत अशी चर्चा सर्व कलाकार मंडळींमध्ये होत होती. या मीटिंगमध्ये या मीटिंगच्या नंतर आपल्या रूममध्ये राजेश खन्ना इतर कलाकारांशी बोलताना असं म्हणाला की मला माझ्यावर चित्रित असलेलं वो शाम कुछ अजीब थी हे गाणं हेमंत कुमारने गाऊ नये असं वाटतं. ही बातमी हेमंत कुमारपर्यंत कशी तरी पोचली. दुसऱ्या दिवशी सकाळीच राजेश खन्नाच्या रूमची बेल वाजली. राजेश खन्नाने दार उघडले तर दारात 6 फूट उंचीचे संगीतकार हेमंत कुमार उभे होते. राजेश खन्नाला खूपच ऑकवर्ड वाटले कारण राजेश खन्ना तेव्हा काही सुपरस्टार झालेला नव्हता आणि हेमंत कुमार हे या चित्रपटाचे निर्माते होते. दुसरं ऑकवर्ड वाटण्याचं कारण तेव्हा राजेश खन्ना सिगारेट पीत होता. त्याने पटकन सिगारेट विझवली पण हेमंत कुमार म्हणाले राहू दे मी या इंडस्ट्रीतलाच आहे, मला या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे ठाऊक आहेत, डोंट वरी. हेमंत कुमार चित्रपटसृष्टीतील एक सिनियर म्युझिक डायरेक्टर होते, चित्रपटाचे निर्माते होते. त्यामुळे राजेश खन्ना त्यांना म्हणाला दादा तुम्ही मला बोलवून घ्यायचं, तुम्ही स्वतः याचे इथे कष्ट का घेतले. त्यावर हेमंत कुमार म्हणलेले काही होत नाही, मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे. मी असं ऐकलं आहे की या चित्रपटातील एक गाणे जे तुझ्यावर चित्रित आहे ते गाणे मी गाऊ नये असं तुझं मत आहे, हे खरं आहे का? आता राजेश खन्ना मात्र लज्जित झाला. तो म्हणाला दादा तसं काही नाही, पण मला असं म्हणायचं होतं की हे गाणं जर दुसऱ्या कुणी गायकाने गायलं तर मला आवडलं असतं. त्यावर हेमंत कुमार म्हणाले की तुला हे गाणं रफीच्या आवाजात हवं आहे का? कारण तोपर्यंत राजेश खन्नावर प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटातील गाणी मॅक्सिमम रफी यांनीच गायली होती. तेव्हा त्यांनी विचारलं हे गाणं रफीने गावं असं तुला वाटतं का? तेव्हा राजेश खन्ना म्हणाला नाही, हे गाणं किशोर कुमार यांनी गावं असं मला वाटतं. त्यावर हेमंत कुमार म्हणाला अरे पण किशोर कुमारने आजवर तुझ्यासाठी एकदाही पार्श्वगायन केलेलं नाही. त्यावर राजेश खन्ना म्हणाला बरोबर आहे, पण या गाण्यातील भावना किशोर कुमारच्या भावस्पर्शी स्वरामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने येतील असे मला वाटतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा असेल तो तुम्ही घेऊ शकता, शेवटी तुम्ही सिनियर आहात आणि चित्रपटाचे निर्माते आहात. राजेश खन्नाचा नम्रपणा हेमंत कुमार यांना आवडला. ते म्हणाले काही काळजी करू नको, तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल, मी आजच मुंबईला किशोर कुमारशी बोलतो आणि हे गाणं त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करतो. त्या पद्धतीने किशोर कुमारला कॉन्टॅक्ट केलं गेलं आणि हे गाणं किशोर कुमारच्या आवाजामध्ये रेकॉर्ड झालं. या गाण्याचे बोल होते वो शाम कुछ अजीब थी, अतिशय भावस्पर्शी स्वरामध्ये किशोर कुमार यांनी गायलं होतं आणि हे गाणं ऐकतानाच आपल्या डोळ्यापुढे नावेमध्ये राजेश खन्ना आणि वहिदा रहमान येतात आणि हे गाणं तुम्हाला चटकन आठवतं. राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं किशोर कुमारचं हे पहिलं गाणं होतं जे सुपरहिट ठरलं. राजेश खन्ना आणि किशोर कुमार या जोडीचा जबरदस्त हंगामा या गाण्यापासून सुरू झाला. मित्रांनो, त्यानंतर आराधनातली गाणी तर प्रचंडच गाजली. तेव्हापासून किशोर कुमारचं सुद्धा मेकओव्हर झाला आणि तो देखील गाण्यातला सुपरस्टार झाला. किशोर कुमार आणि राजेश खन्ना यांनी पुढची 2 दशकं रसिकांची करमणूक केली. पण किशोर कुमारचं पहिलं गाणं हेमंत कुमार यांनी गाऊन घेतलं होतं वो शाम कुछ अजीब थी. मित्रांनो, हा किस्सा बिना का गीतमालाचे अमीन सयानी यांनी एकदा हेमंत कुमार यांची मुलाखत घेतली होती, त्या मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला होता. मित्रांनो, आज 18 जुलै राजेश खन्ना यांचा स्मृती दिन, आपण सकाळपासून त्यांची गाणी ऐकत आहोत. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते रेडिओ विश्वास नक्की सांगा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. संगीतकार रवी आणि गायक स्वर आहे गीतकार वर्मा मलिक यांच्यासोबत. अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत.

0: हर बात को जांचो परखो, हर बात को ना पोतो लो,
1: हर बात को ना पोतो लो।

गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंग मधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केट मध्ये पैसे होते. विमा पॉलिसी होत्या, फिक्स डिपॉझिट होत्या, पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर बियॉन्ड विल.

0: ब्रांच निवडायची?
1: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
0: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
1: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया, राम भारद्वाज यांचं, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे जुर्म और सजा या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.
3: भरी महफिल से

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
4: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरणार आपले स्वागत करतो. श्रोतेहो, सध्या फुटबॉल म्हणजे अर्थात फिफा विश्वचषक स्पर्धेचा मोठा हंगामा सुरू आहे आणि संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे लागले आहे. अशाच प्रकारे या स्पर्धेचे समीक्षण करण्यासाठी नाशिकचे प्रसिद्ध क्रीडा समीक्षक व त्याचबरोबर शिव छत्रपती पुरस्कार विजेते आनंद खरे सर यांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. सर नमस्कार.
5: नमस्कार. नमस्कार
4: सर. सध्या फिफा वर्ल्ड कप चालू आहे.
5: हो हो.
4: संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे लागले म्हणजे आता अंतिम टप्प्यात आली, तर या स्पर्धेविषयी आपण सुरुवातीला काय सांगाल?
5: ही स्पर्धा जी आहे विश्वचषक फुटबॉल स्पर्धा ज्याला आपण फिफा म्हणतो,
4: बरोबर,
5: या स्पर्धेचं हे 23वं वर्ष आहे. 23वं वर्ष म्हणजे दर 4 वर्षांनी होते. 1932 पासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि तेव्हापासून दर 4 वर्षांनी ही स्पर्धा होते. 1944 आणि 48 या दोन विश्वचषक स्पर्धा झाल्याने त्यावेळेस युद्ध चालू होतं, जागतिक युद्ध, त्याच्यामुळे ते दोन विश्वचषक सोडले तर या स्पर्धा रेग्युलर दर 4 वर्षांनी होतात. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत प्रथमच 48 संघांना सहभाग मिळालेला आहे. यापूर्वी फक्त 32 संघ असायचे आणि या स्पर्धेत त्यांनी 48 संघांना सहभाग दिलेला आहे. परंतु या संघाचा जो 48 संघाचा सहभाग असतो त्याच्या मागची पार्श्वभूमी फार वेगळी आहे. म्हणजे आपण क्रिकेट बघतो तर क्रिकेटमध्ये कसे 15-20 संघ असतात पूर्ण जगभरातून. परंतु फुटबॉलमध्ये असं आहे की 211 देश आहेत ते फिफाला संलग्न आहेत, 211, आणि या 211 संघांमधून हे 48 संघ निवडले जातात. तर त्याच्यामध्ये काय आहे, जे जगभरात जे 6 खंड आहेत, युरोप खंड आहे, आफ्रिका खंड आहे, आशिया खंड आहे,
4: संपूर्ण
5: दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, यातून ते निवडले जातात. याची जी निवड चाचणी होती ती 1.5-2 वर्षात चालते त्या स्पर्धेच्या आधी. त्या 1.5-2 वर्षाच्या सगळ्या निवड चाचणीतून हे संघ निवडले जातात आणि त्याच्यानंतर मग ही स्पर्धा होते.
4: सर, असे अनुषंगाने बघितलं तर अनेकांचं मत असं असतं का भारतीय संघाचा सहभाग का नाही, तर यावर आपण काय विश्लेषण कराल?
5: भारतीय संघाचा सहभाग निश्चितच नाहीये, परंतु याचं कारण असं आहे की मी आताच जे सांगितलं की हे निवड केली जाते, म्हणजे 48 संघाची ही निवड चाचणी केलेली आहे. म्हणजे आता आशिया खंडातून आपल्या या स्पर्धेमध्ये 6 संघ सहभागी झाले होते, बरोबर. तर या 6 संघांमध्ये आधी, म्हणजे या आशिया खंडामध्ये जे काही देश असतात त्या देशांमध्ये आधी स्पर्धा होती. जपान आहे, इराण आहे, दक्षिण कोरिया आहे, ऑस्ट्रेलिया आहे, उझबेकिस्तान आहे, जॉर्डन आहे, कातार आहे, सौदी अरेबिया आहे, इराक आहे, किंवा पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, या सगळ्यांमध्ये ही स्पर्धा होते, त्याच्यातून संघ निवडले जातात. तर त्याच्यामुळे आपला जो भारताचा संघ आहे ना, तो त्या पात्रता स्पर्धेमध्ये पहिल्या 9 मध्ये त्याचा नंबर आलेला नाहीये भारताचा, त्याच्यामुळे आपल्या भारताला त्या स्पर्धेमध्ये सहभाग
4: मिळालेला
5: नाही. अपयश म्हणण्यापेक्षा आपलं जे क्वालिफिकेशन असतं, क्वालिफिकेशन मध्ये आपण पात्र ठरलेलं नाही.
4: सर, आता तुम्ही आशियाई देश म्हणतात, तर या विश्वचषक स्पर्धेत कोणते आशियाई देश आहे?
5: विश्वचषक स्पर्धेमध्ये 9 आशियाई देश सहभागी झालेले होते. त्याच्यामध्ये जपान होता, इराण होता, दक्षिण कोरिया होता, ऑस्ट्रेलियाचा सुद्धा सहभाग आशियामधूनच होतो. त्यानंतर उझबेकिस्तान हे पहिल्यांदाच सहभागी झालेला आहे, जॉर्डन संघ आहे, कातारचा संघ आहे, सौदी अरेबियाचा संघ आहे आणि इराकचा संघ आहे. असे 9 संघ 48 संघामध्ये आशियाचा 9 संघांचा सहभाग होता.
4: तर तसं जर पाहिलं तर मग आपण नऊ संघ म्हणतात तर नऊ संघांमध्ये कोणाची कामगिरी आतापर्यंत उजवी ठरली किंवा युरोपीय टीम आहे त्यांच्याशी आपण स्पर्धा करू शकतो.
5: त्याच्यामध्ये या नऊ मधून पहिल्या 32 मध्ये जे संघ निवडले गेले या स्पर्धेचा जो क्रायटेरिया आहे 48 संघामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की 12 ग्रुप तयार केले होते.
4: बर.
5: आणि त्या 12 ग्रुपमध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये 4 संघ
4: म्हणजे
5: 548 संघ बरोबर. त्या 48 संघामध्ये प्रत्येक गटामध्ये प्रत्येकाने एकमेकाचे खेळायचं म्हणजे प्रत्येक संघाला 3 सामने खेळायचे जिंकला हरला तरी. त्या 3 सामन्याच्या कामगिरीनंतर तुम्हाला 32 मध्ये जाता येतं. याच्यामध्ये आशिया संघातून हे 9 जे संघ सहभागी झाले होते त्याच्यापैकी फक्त जपान आणि ऑस्ट्रेलिया या दोनच संघांना हा अडथळा पार करता आलेला आहे. बाकी इराणचा संघ चांगला खेळला पण तो देखील पुढे गेला नाही. कोरिया संघ चांगला खेळला परंतु त्याला सुद्धा पुढे जाता आलं नाही. पाकिस्तान हा पहिल्यांदाच सहभागी झाला होता. जॉर्डन संघही तसा पहिल्यांदाच सहभागी झाला होता. कातार सौदी अरेबिया इराक 7 संघांना पुढे जाण्यात अपयश आलेलं आहे.
4: सर या स्पर्धेचं आयोजनाचं म्हणजे का ही स्पर्धा 3 देश म्हणून आयोजित करते त्याविषयी काय म्हणाल आपण?
5: संयुक्तिक आयोजन केलेलं आहे. आपला जो जपान आणि कोरियामध्ये एक स्पर्धा झाली होती 2010 त्यावेळेस सुद्धा जपान आणि कोरिया हे संयुक्त संयोजक होते
4: पण
5: स्पर्धा झाल्या त्या फक्त एकाच देशांनी त्याचं आयोजन केलेलं आहे. तो आता काय झालं संघ वाढले 35 होते तर आता 48 झाले. संघ वाढल्यामुळे स्पर्धाही वाढली. फक्त 72 सामने व्हायचे आता 104 सामने होत आहेत. या 104 सामन्याच्या आयोजनासाठी तेवढी मैदान पाहिजे तेवढी इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्याच्यामुळे त्यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे अमेरिका मेक्सिको आणि कॅनडा या 3 संघांनी त्याचं आयोजन केलेलं आहे.
4: आणखीन एक प्रश्न असा की आतापर्यंत ज्या सामने झाले त्यातला कोणता सामना आपल्याला रोमांचक वाटला आणि कशा प्रकारे त्याचं वर्णन कसं करता येईल आपल्याला?
5: रोमांचक सामना सगळ्याच स्पर्धेमध्ये आणि पूर्ण फुटबॉलच्या इतिहासात सुद्धा त्याची गिनती नक्कीच होईल असा हा सामना म्हणजे अर्जेंटिना विरुद्ध इजिप्त हा सामना होता.
4: बरोबर.
5: हा जो सामना होता हा राऊंड ऑफ 16 सामना होता
4: म्हणजे
5: 32 नंतर जे 16 संघ पुढे गेले त्या 16 संघांमध्ये हा सामना होता. तर या सामन्यामध्ये अर्जेंटिना संघ हा टॉपचा संघ आहे. त्यांनी याच्या आधी 3 विजेतेपद मिळवलेले आहे. मेसी सारखा जागतिक दर्जाचा खेळाडू त्यांच्यामध्ये आहे. इतर देखील खेळाडू हे व्यावसायिक स्पर्धेमध्ये खेळणारे खेळाडू आहेत. इजिप्तमध्ये 1-2 खेळाडू सोडले तसं काही त्यांच्या संघामध्ये जास्त असा नावाजलेल्या खेळाडूंचा भरणा नव्हता. सुरुवातीला असं वाटलं होतं की अर्जेंटिना सहज जिंकेल परंतु या सामन्यामध्ये इजिप्तच्या संघाने 2 गोल केले अर्जेंटिनावर. ते गोल 79 मिनिटं पर्यंत टिकवले म्हणजे शेवटचे 11 मिनिटं बाकी असताना अर्जेंटिना संघ 100% हारणार हे सगळ्यांना वाटत होतं. जे बघणारे होते स्टेडियम मधले खेळाडू होते इवन कॉमेंटेटर सुद्धा ते सांगत होते की आता अर्जेंटिना इथे पुढे जाऊ शकत नाही. तू त्या 11 मिनिटात अर्जेंटिनाने 2 गोल मारले. त्याच्यात स्वतः मेसीचा एक गोल होता त्याचा सहकारी जो खेळाडू आहे त्याचा एक गोल होता आणि त्याच्यानंतर हा सामना अतिरिक्त वेळेत गेला म्हणजे जे 90 मिनिटाचा जो खेळ असतो खेळामध्ये जर बरोबरी झाली नॉकआउट मध्ये आपल्याला 15-15 मिनिटाचे दोन हाफ परत खेळावे लागतात. त्या 15-15 मिनिटाच्या पहिल्या हाफ मध्ये सुद्धा 2-2 स्कोर होता. नंतर दुसऱ्या हाफ मध्ये अर्जेंटिनाचा जो खेळाडू आहे त्यांनी गोल केला आणि हा सामना 3-2 त्यांनी जिंकलेला आहे. म्हणजे हा सामना शेवटच्या 11 मिनिटापर्यंत इजिप्तकडे होता आणि शेवटच्या 11 मिनिटानंतर हा सामना अर्जेंटिनात जिंकलेला आहे. म्हणजे जो विश्वविजेता संघ आहे या संघाला सुद्धा या स्पर्धेमध्ये झगडावं लागलेला आहे. हा सामना नाही तर त्याच्या आधी कोप वर्डे म्हणून एक संघ आहे. कोप वर्डे हा आफ्रिकेचा संघ आहे. तो संघ पहिल्यांदा सहभागी झालेला आहे 48 मध्ये आणि त्या संघाची जो संघ आहे त्या देशाची जी लोकसंख्या आहे ती फक्त 5 लाखापर्यंत आहे. 5 लाख त्या संघाने सुद्धा अर्जेंटिनाला 2-2 मध्ये बरोबरीत रोखलं होतं आणि हा सामना सुद्धा 90 मिनिटात 2-2 असल्यामुळे परत 120 मिनिटापर्यंत गेला. 15-15 मिनिटं आणखी अर्जेंटिनाला खेळावं लागले आणि शेवटी अर्जेंटिनाला एक गोल मारल्यामुळे

0: परंतु राऊंड ऑफ 32 आणि राऊंड ऑफ 16 या दोन्ही स्पर्धेमध्ये त्यांना 120 मिनिटं खेळावे लागले आणि त्याच्यामुळं आता अशी परिस्थिती झाली की कुठलाही संघ जरी भारी असला किती नावाजलेला असला तरी तो संघ मैदानात कसा खेळतो त्याच्यावरच त्याचं भवितव्य अवलंबून आहे असं या स्पर्धेच्या एकंदरीत वातावरणामुळे दिसून आलेलं आहे.
1: बरं, म्हणजे आपण जे क्रिकेटमध्ये बघतो कधीतरी ऑस्ट्रेलियालाही पराभव
0: एकदम तसं
1: अगदी तसंच झालं. पण सर असं करताना आपण बघितलं की अर्जेंटिना ही सेमीफायनलला गेलेली टीम आहे, ती त्याच्या अनुभवाच्या बळावर गेली असं म्हणता येईल का?
0: अनुभव तर निश्चितच आहे, सगळे अनुभवी खेळाडू आहे आणि मेसी जो आहे लिओनेल मेसी हा 6वा वर्ल्ड कप खेळतोय, त्याच्या एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे त्या अनुभव आहे, त्याच्या बरोबरचे जे सहकारी त्यांना सुद्धा तो अनुभव आहे आणि हे सर्व जे खेळाडू आहे व्यावसायिक ज्या स्पर्धा होतात प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये हे सतत खेळत असतात, त्याच्यामुळे हे नावाजलेले खेळाडू असल्यामुळे निश्चितच या स्पर्धेला दर्जा हा सगळ्यात वरचा दर्जा आहे. आणि जरी आता तो सेमीफायनलला गेलेला असला तरी सुद्धा इंग्लंड बरोबर त्यांचा सामना होणार आहे उपांत्य फेरी, इंग्लंडचे देखील खेळाडू त्याच दर्जाचे आहेत, त्यांचे जे खेळाडू आहेत हॅरी केन म्हणून त्यांचा जो कॅप्टन आहे तो या व्यावसायिक स्पर्धेमध्ये खेळतो आणि त्यांनी सुद्धा आता या स्पर्धेत 6 गोल केलेले आहेत, मेसीनीच 8 गोल केलेले आहेत. या शर्यतीत सुद्धा दोन्ही संघाकडे चांगले खेळाडू असल्यामुळं हा सामना कोण जिंकल असं प्रिडिक्शन आपण करू शकत नाही, कारण दोन्ही संघाकडे त्याच ताकदीचे खेळाडू आहेत.
1: सर आपण जर बघितलं पुढे जाऊन का विश्वचषक संपल्यानंतर काही खेळाडू असे असतात की ते रिटायरमेंट घेत असतात, असे काही आपल्या नजरेत आहेत का ते खेळाडू पुढे रिटायरमेंट घेऊ शकतात, समजा मेसी सारखा खेळाडू किंवा अजून रिवाल्डो वगैरे असे काही?
0: ही जी स्पर्धा झाली याच्यामध्ये पोर्तुगालचा खेळाडू सगळ्यात दर्जा त्याचा जो आहे तो सगळ्यात सर्वोत्तम दर्जा आहे तो म्हणजे रोनाल्डो, क्रिस्टियानो रोनाल्डो. हा जो रोनाल्डो खेळाडू आहे हा 41 वर्षाचा आहे, त्याचा देखील हा 6वा विश्वचषक आहे. तो खेळाडू जो आहे तो सर्वात महागडा खेळाडू म्हणतात, म्हणजे प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला माहित आहे क्रिकेटमध्ये प्रीमियर लीग मध्ये जे चांगले खेळाडू असतात त्यांना जास्त त्यांना किंमत मोजावी लागते, रोनाल्डो हा सगळ्यात महागडा खेळाडू म्हणून त्याची गिनती होते. त्या रोनाल्डोला सुद्धा हा विश्वचषक जिंकता आलेला नाहीये आणि या रोनाल्डोचा ज्यावेळेस स्पेननी पराभव केला, पोर्तुगाल आणि स्पेन या स्पर्धेमध्ये पोर्तुगालचा पराभव झाला, त्याच वेळेस रोनाल्डोने जाहीर केलं की इथून पुढे मी आता या विश्वचषकात दिसणार नाही. त्याचप्रमाणे ब्राझीलचा संघ आहे, ब्राझीलचा संघ 5 विश्वविजेतेपद जिंकलेला खेळाडू आहे, संघ आहे सर्वात जास्त ब्राझीलचा, ब्राझीलमध्ये फुटबॉल फेमस आहे आणि ब्राझीलचं फुटबॉल म्हटलं का पहिलं नाव पेलेचं येतं, पेले म्हणजे हे सगळ्यात फुटबॉलचे देव आहेत.
1: बरोबर,
0: त्या ब्राझीलला सुद्धा राऊंड ऑफ 16 मध्ये नॉर्वे सारख्या संघाने हरवलेला आहे, संघ ज्यावेळेस हरला नॉर्वेनी ज्या ब्राझीलला हरवलं तर त्यावेळेस तो नेमार म्हणून जो आहे तो पण नावाजलेला खेळाडू आहे, त्याने सुद्धा जाहीर केलं की मी याच्या पुढे विश्वचषकामध्ये दिसणार नाही. मेसीच्या बाबतीतही तेच घडणार आहे, ती सध्या खेळतोय सेमीफायनल खेळेल आता फायनल खेळेल, हरला तर थर्ड प्लेस खेळेल, त्यानंतर ह्या सामना हा विश्वचषक संपल्यानंतर मेसीची सुद्धा रिटायरमेंट होईल असं निश्चितच वाटतंय.
1: सर आपल्याला अखेरचा आणखीन एक प्रश्न की आपण जे इंडियाला पुढच्या 2 हंगामानंतर आता पुढच्या हंगामासाठी देखील मायमध्ये टीम तयार झालेल्या असतील किंवा होत असतील, परंतु इंडियाला जर आपण पुढच्या 8 वर्षात विश्वचषक स्पर्धेसाठी पाहायचं म्हटलं तर त्यासाठी इंडियाला काय करावं लागेल, भारताला काय करावं लागेल? कारण आपण जर बघितलं तर भारतात क्रिकेट हा सर्वात मोठा खेळ मानला जातो, फेवरेट सर्वांना, पण फुटबॉल खेळ थोडा दुर्लक्षित झालेला आहे इंडियात, त्याबद्दल काय म्हणता येईल?
0: नाही, दुर्लक्षित म्हणता येणार नाही, परंतु आता मी जेव्हा सुरुवातीला सांगितलं की या फिफाला फिफा ही जी संस्था आहे त्या संस्थेला 211 देश संलग्न आहेत आणि या 211 देशांमधून आपल्याला पहिल्या 48 मध्ये यायचंय. बरोबर आहे का नाही? 211 मधून पहिल्या 48 मध्ये. क्रिकेटच्या बाबतीत काय होतं की पहिले 5-7 संघच होते, वेस्ट इंडिज असेल, ऑस्ट्रेलिया आहे, दक्षिण आफ्रिका आहे किंवा न्यूझीलंड आहे, पाकिस्तान आहे, श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, याच्या व्यतिरिक्त जास्त देश नव्हते. आता बाकीचे देश 7-8-10 देश आणखी तयार झालेले आहेत, म्हणजे 25 संघाच्या पुढे क्रिकेट सध्या नाहीये.
1: बरोबर,
0: 25 मध्ये आपल्याला आपले पहिले 4 मध्ये, पहिल्या 3 मध्ये, पहिल्या किंवा विजेतेपद आपल्याला मिळत आहे.

0: परंतु फुटबॉलचा जो संघर्ष आहे हा 211 देशांसाठी संघर्ष आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की जपान आहे, दक्षिण कोरिया आहे, हे जे देश आहेत फुटबॉलमध्ये यांचं जे क्वालिटी ती दर्जा चांगला आहे. त्यामुळं आपल्याला सुरुवातीला पहिले आशियामध्ये टॉपला यावं लागेल.
1: बरोबर.
0: आणि आशियामध्ये जर आपण पहिल्या 5-6 मध्ये आलो तर त्याच्यानंतर आपल्याला मग विश्वचषकामध्ये आपला सहभाग मिळू शकतो. या 6-5 येण्यासाठी भारताच्या ज्या जी काही फुटबॉलची संघटना आहे किंवा केंद्र सरकारचं जे काही क्रीडा खातं आहे किंवा आणखी जे काही क्लब्स असतात, क्लब स्पर्धा भारतामध्ये होतात, कलकत्त्याला होते, केरळमध्ये होते, गोव्याला होते, या क्लबनी आणि या संघटनेने या असा एक लॉंग टर्म प्लॅन केला पाहिजे 4-8 वर्षाचा. आणि ह्या लॉंग टर्म प्लॅन मधून मग आपले खेळाडू कसे एशियामध्ये पहिल्या 5-6 येतील आणि नंतर मग विश्वचषकात जातील असा विचार होऊ शकतो.
1: आपण जर बघितलं तर भारतीय संघात म्हणजे भारतीय फुटबॉलमध्ये मग बघितलं तर भाईचंद भुतिया वगैरे सारखा एकमेव प्लेअर असा आहे की तो बऱ्याच जणांच्या तोंडी आणखी अशी त्याची पुढची पिढी त्याचे नाव डोळ्यासमोर येणं अवघड आहे. असे कोणते प्लेअर आपल्याला म्हणता येईल?
0: आता आहेत बरेच खेळाडू आहेत. सुनील छेत्री म्हणून खेळाडू आहे,
1: तो आहे. हा
0: हा. त्याच्यानंतर आणि अनेक खेळाडू असे आहेत की ते खेळतात आणि काही खेळाडू परदेशात जाऊन देखील खेळलेले आहेत, परंतु ते मोजके खेळाडू आहेत. आणि हे जे खेळाडू आहेत जे आपण विश्वचषकामध्ये हे जे खेळाडू बघतो ते खेळाडू काय करतात की ही जी 4 जरी स्पर्धा होत असली तरी पण त्यांच्या ज्या प्रीमियर लीग स्पर्धा होतात तर त्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ते खेळतात. म्हणजे त्यांना दर्जेदार खेळाडूंच्या समोर खेळायला मिळतं आणि त्याच्यामुळं त्या चांगल्या खेळाडूंच्या समोर खेळायला मिळाल्यावर निश्चितच त्यांना आपण आणखी किती पुढे गेलं पाहिजे त्याला त्याचं ते त्यांना मोजमाप मिळतं आणि त्याच्यामुळं त्या पद्धतीने ते तयारी करतात आणि मग ते पुढे जातात. तसं आपले जे खेळाडू आहेत म्हणजे मी तेच सांगितलं आता की हे जे आपले क्लबचे खेळाडू आहे, गोव्याला चांगले क्लब आहेत, कलकत्त्याला आहे, केरळमध्ये चांगला हे चालतं, मुंबईमध्ये पण काही खेळाडू चांगले आहेत. या संस्थांनी आपले जे खेळाडू जास्तीत जास्त कसे परदेशात जातील आणि तिथं खेळतील हे जर प्रयत्न केले तर निश्चितच आपल्या खेळाडूंचा दर्जा सुधारेल आणि आपल्याला ती संधी मिळू शकते.
1: तर आणखी एक प्रश्न पुढचा थोडा की कोलकात्यामध्ये जे क्लब फुटबॉल वगैरे चालतात ते भारतात इतरत्र दिसत नाही किंवा बंगाल साईडला पश्चिम बंगाल वगैरे त्या साईडला बघितलं तर आपण फुटबॉल जे माहेर घर म्हणता येईल असं.
0: हो बरोबर आहे, निश्चितच निश्चितच. तसं आहे, गोव्यात पण आहे, गोव्यानी पण गोव्याचं फुटबॉलचा खेळ आहे गोव्यानी सुद्धा चांगलं प्रमोट केलेलं आहे, ते चांगले खेळाडू आहे. कलकत्त्याचं तर आहेच, कलकत्त्याला पहिल्यापासून ही प्रीमियर लीग स्वातंत्र्य पूर्वीपासून ही प्रीमियर लीग सुरू आहे, ती अजूनही चालू आहे. आणि आता आपण देखील आयसीएल हे चालू केलेलं आहे ना, जसं क्रिकेटमध्ये आयपीएल आहे तसं फुटबॉल प्रीमियर लीग सुद्धा सुरू केलेली आहे, परंतु तेवढा त्याचा त्याला एक्सपोजर पाहिजे तेवढं मिळत नाहीये.
1: बरोबर.
0: त्या इथं अंबानी वगैरे यांच्या माध्यमातून सुद्धा काही प्रयत्न केले जातात.
1: बरोबर. आपल्या भरपूर आहे आपल्याकडे,
0: हो
1: वेळ कमी आपल्याकडे, आपण पुढच्या भागात भेटूया. तुम्ही गप्पा मारल्यात आणि फुटबॉलचं नक्की भारतात काय चाललं आणि जागतिक विश्वचषक स्पर्धेतलं आपण त्याचं विश्लेषण केलं. आपण पुढच्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत
0: थँक्यू व्हेरी मच सर.
1: चला तर श्रोते ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.
0: थँक्यू व्हेरी मच.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
3: महान या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.
1: पौर्णिमा यांनी गायलेलं अंगरक्षक या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार अन्नू मलिक.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात हमजोली या चित्रपटामधलं गीत आनंद बक्षी यांचं, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत दिल तुझको दिया या चित्रपटामधलं गीत. ही अप्रतिम गीतरचना आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीतकार आणि संगीतकार आहेत.

0: की यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो,

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आपण भेट देत आहोत दक्षिण कोरिया देशातील सोल या राजधानीला. कोरिया देशात भटकंती करण्याचा हा तिसरा भाग आहे. मंडळी, सोल येथील नॅशनल म्युझियममधील अलंकार पाहताना मागच्या वेळेस मी उल्लेख केलेली एक गोष्ट लक्षात आली होती. ती ही की शेकडो हजारो वर्षांपासून बायकांना नटण्याची आवड आहे. विविध धातूच्या काचेच्या बनवलेल्या शेकडो माळा, कर्णफुले, हातातील कंकणं, कंबरपट्टे बघताना हे वारंवार जाणवत राहते. काळ बदलतो, फॅशन्स बदलतात, बायकांच्या इतर आवडीनिवडी पण बदलतात, पण नटण्याची सजण्याची आवड मात्र कायम राहते. आभूषण अलंकार घालायची आवड तीच राहते. आणि म्हणूनच आजही वेगळ्या फॉर्ममध्ये, वेगळ्या चेहऱ्यामध्ये आभूषण अलंकार अजूनही बघायला मिळतात. असो, आता पुढेही आपण सोल या शहराविषयी खूप काही बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम मी सांगते ते सिंगापूरहून दक्षिण कोरियाच्या राजधानीत म्हणजे सोल या शहरात पोचायला विमानाने 6.5 ते 7 तास लागतात. आता भारतातून सिंगापूरला पोचायला साधारण 5 तास ते 5.5 तास लागतात. भारतातून डायरेक्ट जाणारं विमानं आहेत कोरियात, पण त्याचं वेळापत्रक, ती विमानं कमी असावीत असा माझा अंदाज आहे. तर आपण सिंगापूरला जर भटकंती करणार असाल तर प्रथम सिंगापूरला या आणि मग तिथून आपण कोरियाचं एक विमान, कोरियाला जाणारं विमान आपण घेऊ शकतो. आता कोरिया हा थंड प्रदेश आहे. एप्रिल, मे, जून या 3 महिन्यात आणि नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे 3 महिने कोरियाची भटकंती करायला योग्य महिने आहेत. कारण या काळात थंडी जराशी कमी असते. या दिवसात कोरियातील हवाही कोरडी असते, तसेच दिवसा लख्ख सूर्यप्रकाश असतो. आता आपण भारतात जन्म घेऊन वाढल्यामुळे सूर्यप्रकाशाविषयी माझे काही गैरसमज होते ते आधी सांगते. मला असं वाटायचं की थंडी असली की सूर्यप्रकाश नसतो, म्हणजे थंडीचा दिवस हा अंधारलेला असतो, सूर्य नसल्यामुळे थंडी असू शकते. पण असे काही नसते हं. जगभर फिरल्यावर हे लक्षात येतं. उदाहरणार्थ कॅनडाला किंवा मिशिगनला कडक सूर्यप्रकाशातसुद्धा जीवघेणी थंडी असू शकते हे पहिल्यांदाच तिकडे राहिल्यावर लक्षात आलं. हीच गोष्ट जर्मनीच्याही बाबतीत घडते. तर कडक सूर्यप्रकाशातसुद्धा जीवघेणी थंडी असू शकते हे पहिल्यांदा लक्षात येते. त्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या की काही देशामध्ये जर आपल्याला वेळ आणि पैसा कमी असेल तर महत्त्वाचे जागा पाहण्यासाठी 3 ते 5 दिवसही पुरेसे होतात. तर सोलला आपण साधारण 3 ते 5 दिवस राहिलो तरी महत्त्वाच्या जागा पाहून होतात. आता सिंगापूरला कोरियाचा विजा लागतो तो साधारण 7 दिवसात मिळतोच, आणि त्यासाठी लागणारी कागदपत्र व्यवस्थित गोळा करून ठेवले की अर्धे काम होत झालेच असं समजा. मला या प्रवासाची इतकी सवय झाली आहे की कागदपत्र तयार ठेवायलाही फारसा वेळ लागत नाही. जे कमी जाणारी आहेत त्यांना मात्र त्या कागदपत्रांसाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते. तसेच भारतात सुद्धा विजा मिळायला अधिक दिवस लागू शकतात. त्यासाठी आपण त्यावेळी अप्लाय केलं की किती दिवस लागणार हे समजू शकते. असो, आता सोलला पोहोचल्यावर महत्त्वाची ठिकाणं कोणती पाहायची ते आपण आधी ठरवलेले असले की पुढचं प्लॅनिंग करायला सोपं पडतं. तर ह्या ठिकाणी आम्ही तशीच प्लॅनिंग करून गेलो होतो. किती कमीत कमी महत्त्वाची ठिकाणं ठरवली होती त्यामुळे आम्हाला पुढे जास्ती भटकंती करता आली आणि दमणूक किंवा वेळही हातात दमणूक झाली नाही आणि वेळही हातात राहिला. आता पहिली गोष्ट पाहायची म्हणजे सोलमध्ये सुंदर असे 5 राजवाडे आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा राजवाडा म्हणजे ग्योनबी कोंग असं त्याचं नाव आहे. हे सगळेच राजवाडे प्रचंड मोठे आहेत, त्यामुळे प्रत्येक राजवाडा पाहायला खूप वेळ लागतो. कोरियन संस्कृतीची ओळख करून घ्यायचं असेल तर बुचोन हनॉक व्हिलेज या ठिकाणी पाहायला जाऊ शकतो. तर चांगल्या शॉपिंगसाठी गँगनाम, इन्साडोंग या काही प्रसिद्ध जागा आहेत. स्थानिक कोरियन लोकांना पाहायचे असेल तर आजूबाजूच्या गावात बसने किंवा टॅक्सी करून जाऊन यायचे. मी हे ह्या सर्व गोष्टींचे आधीच लक्षात घेऊन नोट करून ठेवले होते, त्यामुळे पुढील काही दिवसातच या सर्व ठिकाणांना भेट देऊन येता आले. सर्वात प्रथम आपण जेव्हा बॅग भरायला गेलो, आता मी थोडंसं विषयांतर करते की आपण जेव्हा बॅग भरायला जातो तेव्हा तिथे जाणाऱ्या देशाचं काय तापमान आहे त्याची नोंद घ्यावी, त्यानुसार कपडे घ्यावी, मगच बॅग करावी. कारण भरमसाठ कपडे घेऊन मोठी जड बॅग घेण्यात काही अर्थ नसतो, त्यामुळे आपल्याला त्रास मात्र आपल्याला होणारा त्रास मात्र वाढतो. आता आपण ज्या वेळात जातो तेव्हा साधारण 15 degree पासून ते 20 degree पर्यंत कोरियनचे तापमान असते. स्थानिक कोरियन लोकांना या थंडीचे काहीच वाटत नाही, पण आपल्याला कमी तापमानाची सवय नसते तर त्याप्रमाणे सुती लोकरी आणि संपूर्ण अंग झाकणारे थर्मल कपडे घ्यावेत असे मी सुचवेन. आता फोटो काढायचे असतात त्यामुळे लोकांना वेगवेगळे कपडे जर ट्राय करायचे असेल तर ते तेवढ्यापुरतेच घाला, आणि लहान कपडे घातलेत तर थंडीने घात करायची आधीच अपेक्षा ठेवा किंवा तयारी ठेवा. भरपूर विंटर कपडे सोबतीला घेणं हेच जास्त योग्य होईल. त्यात पातळ शाल किंवा कोट, थर्मल कपडे किंवा साधे स्वेटर हे तर हाताशी ठेवाच. शिवाय गळ्याभोवती गुंडाळ्याचा स्कार्फही असतो आणि इथली थंडी ही बोचरी असते, त्यामुळे ती सहन करणं आपल्याला कठीण जाईल. तर अशा एकदम थंडीच्या वेळी ही ट्रीप प्लॅन करू नका. थोडी कमी झाली थंडी की मी वरती मागे सांगितलेल्या महिन्यांमध्ये आपली ट्रीप अरेंज करा आणि तसेच सुटसुटीत कपडे घेऊन आपली बॅग भरून प्रवासाला जाण्यासाठी तयार राहा. याचबरोबर काही जुजबी औषधं हाताशी राहू द्या, म्हणजे पोट बिघडणं, सर्दी खोकला किंवा मुरगळणं, स्नायू दुखणं वगैरे. तर अशा वेळी मात्र ही औषधं हाताशी ठेवावीत. आणि कोरियात भरपूर चालावे लागते, त्यासाठी सुटसुटीत आरामदायी शूज ठेवावेत. तसेच शूजच्या आतमध्ये पायामध्ये किंवा हातामध्ये मोजे असावेत. बरोबर दागिने वगैरे जास्त घेऊ जास्ती मित म्हणून काहीच घेऊन जाऊ नये. आणि आवश्यक सामानाची यादी करून मग सामान भरताना विमानात चेक इन करायची बॅग आणि स्वतः हातात घ्यायची बॅग याचा विचार करूनच सामान भरावे. ही सगळी प्राथमिक तयारी असली की मग आपला प्रवास सुखाचा होतो. म्हणूनच आज प्रत्यक्ष भटकंतीला सुरू करण्यापेक्षा मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगणं जास्त जरुरीचे समजले. तर मंडळी असा आजचा हा भाग झाला, आपली निरोप घ्यायची वेळ झाली आहे. आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद, नमस्कार.
1: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी म्हणून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: मी अनघा, रूपक तालातील हिंदी मराठी गीतमाला ह्या माझ्या कार्यक्रमाचा आजचा हा अंतिम भाग।

आज आपण या कार्यक्रमातील शेवटचे गीत ऐकणार आहोत. गीताचे बोल आहे, चांदणे शिंपी त जाशी चालता तू चंचले. हे मराठीतील अतिशय लोकप्रिय, भावपूर्ण आणि अर्थपूर्ण असे भावगीत आहे. गाण्याचे बोल लिहिले आहेत प्रसिद्ध कवी राजा बढे यांनी, तर संगीतबद्ध केले आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी, आणि गायले आहे गोड आवाजातील सर्वांच्या लाडक्या व्हर्सेटाईल अशा आशा भोसले यांनी. असे म्हणतात की हे गीत चंद्र आणि पृथ्वी यांच्या संवादावर आधारित आहे. पृथ्वीच्या सौंदर्याचे वर्णन करताना चंद्र तिला चंचला म्हणून संबोधतो. पौर्णिमेच्या रात्री चंद्रावर पृथ्वीचा प्रकाश परावर्तित होऊन जसा पडतो आणि आकाशातून ती जशी सुंदर दिसते, याचे काव्यात्मक वर्णन या गाण्यात वर्णन केले आहे असे म्हटले जाते. या गीताचा मुखडा हा सात मात्र्यामध्ये म्हणजेच रूपक तालामध्ये बसवला गेला आहे, तर अंतर्यामध्ये मात्र चार मात्रा म्हणजेच केरवा ताल वापरला गेला आहे. बघूया कसे ते. सर्वप्रथम गीताचा मुखडा आपण बघूयात.

आता बघूया गीताचा अंतरा जो केरवा तालामध्ये बसवला गेला आहे. तालाचे बोल आहेत धागे नती नकधीन, धागे नती नकधीन.

जे दोन तालांवर बसवले गेले आहे. या गीताने आज आपण रूपक तालातील हिंदी मराठी गीतमाला या कार्यक्रमाचा आपण शेवट करीत आहोत. पुढील शुक्रवारपासून आपण रागांवर आधारित असा वेगळा कार्यक्रम ऐकणार आहोत. आपल्या सर्वांच्या प्रतिसादासाठी आपले खूप खूप आभार, खूप धन्यवाद. असाच प्रतिसाद माझ्या पुढील कार्यक्रमांनाही आपला मिळत राहील अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा आपले आभार मानून ह्या कार्यक्रमाची सांगता करते. नमस्कार.

तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी अनघा आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेते. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 दशांश कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद.
3: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
2: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्या ही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंग मधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केट मध्ये पैसे होते. विमा पॉलिसी होत्या, फिक्स्ड डिपॉझिट होत्या, पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स्ड डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉन वर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर बियॉन्ड विल. सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे. साथसंगत धवल कांचन नितीन कुंटे. तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात गोमती के किनारे या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: साधना सरगम आणि उदित नारायण यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. हिरो नंबर 1 या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं गीत मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. ऐकूया मंजिल मंजिल या चित्रपटामधलं हे गीत. संगीतकार राहुल देव वर्मन.

0: नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत अनोखी पहचान या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत हिंदीवर यांचं गीत साधना सरगम यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी आणि हे गीत आहे गंगा जमुना सरस्वती या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

सिनेसंगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांची गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी फक्त रेडिओ विश्वासवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

गाणी फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98584520 आणि 98349 52278.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा या कार्यक्रमात. आज ऐकूया एक हृदयस्पर्शी कथा, हार.
7: मॅनेजर साहेब, तुम्ही इकडे कसे?
8: इन्स्पेक्टर साहेबांनी विचारलं.
7: इन्स्पेक्टर साहेब, अहो आमच्या मॉलमध्ये चोरी झाली.
8: मॉलचे मॅनेजर म्हणाले.
7: मॅनेजर साहेब, अहो फोन केला असतं तरी चाललं असतं.
8: बरं, काळजी करू नका, मी लगेच आमची टीम पाठवतो.
7: नको साहेब, मी चोराला घेऊनच आलोय.
8: हाच तो चोर.
7: एका दाढी आणि केस वाढलेल्या 70 माणसाकडे बोट दाखवत मॅनेजर साहेब म्हणाले.
8: काय रे, काय नाव तुझं, काय चोरलंस?
7: इन्स्पेक्टर साहेबांनी चढ्या आवाजात विचारलं.
8: साहेब, मी सदानंद.
7: असे म्हणत चोराने एक जुनी कापडी पिशवी साहेबांना दिली. साहेबांनी पिशवी टेबलावर रिकामी केली. पिशवीतून एक फुलांचा हार अगदी कोमेजलेला, तसेच दोन पाकिटं निघाली, बटाट्याचे वेफर्स आणि खारे शेंगदाणे. दोघांची मिळून किंमत होती जेमतेम 50 रुपये.
8: सदानंद, याद राख, परत चोरी करू नकोस, असा सज्जड जम इन्स्पेक्टर साहेबांनी दिला.
7: ती दोन पाकिटं आणि हार त्याच्या पिशवीत परत टाकून ते म्हणाले, केस सॉल्व झाली, चला आता आपण कडक चहा पिऊया. साहेबांनी चोरालाही चहा दिला.
8: सदानंद, भूक लागली म्हणून चोरी केलंस का रे तू?
7: इन्स्पेक्टर साहेबांचा आवाज नरम होता.
8: साहेब, भूकेसाठी नाही, खूप आवडतं म्हणून, पण मला नाही, त्याला, आमच्या राज.
7: मी त्याला हे रोज देतो. आज मला काही काम मिळालं नाही, त्यामुळे पैसे नव्हते, म्हणून मी नाईलाजाने चोरी केली.
8: कोणा राज?
7: आमच्या वस्तीतला. आई बाप नसलेला लहान मुलगा, माझ्या मुलासारखा दिसतो म्हणून मीच त्याला माझ्या मुलाचं नाव दिलं.
8: मॅनेजर साहेबांनी 100 रुपये सदानंदला देऊ केले, पण त्याने स्पष्ट नकार देत एक विनंती केली.
7: साहेब, मला रोज वेफर्स आणि शेंगदाण्याचे पाकिट देत जा. एखाद्या दिवशी पैसे नसले तर मी तुम्हाला सांगून ते घेईन, पण चोरी करणार नाही, आणि त्या बदल्यात तुम्ही सांगाल ते काम करेन.
8: सदा, उद्यापासून आमचा मॉल झाडून पुसून स्वच्छ करत जा, म्हणजे तुला तुझ्या कामाचे चांगले पैसे मिळतील.
7: हो साहेब, असे म्हणताना त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आज एका चोराला कोणतीही शिक्षा न करताच आणि वर चहा पाजून इन्स्पेक्टर साहेबांनी सोडून दिलं होतं.
8: मॅनेजर साहेब, केवळ 50 रुपयांचा मॉल आणि तुम्ही स्वतः इथे आलात?
7: साहेब, सदानंदने आमच्या मोठ्या मालकांच्या फोटोवरचा हार काढून त्याच्या पिशवीत टाकला, म्हणून मी चिडलो. फोटोला रोज हार घालायचा ही आमच्या छोट्या मालकांची स्पष्ट सूचना आहे, आणि ते न सांगता कधीही मॉलमध्ये येतात. शिवाय अहो फोटोपाशी असलेली सोन्याची 10 ग्रॅमची लक्ष्मीची प्रतिमा दिसेनाशी झाली होती, आणि मी ती घेतली नाही असं सदानंद पुन्हा पुन्हा सांगत होता, आणि म्हणून मी चिडून त्याला इथे आणलं.
8: अहो पण त्याच्या पिशवीत तर लक्ष्मीची प्रतिमा नव्हती.
7: तुम्ही आधी सांगितलं असतं तर त्याचे खिसे तपासले असते.
8: अहो 2 फटके दिल्यावर कबूल केलं असतं त्यानं.

0: साहेब, आमच्या स्टाफने CCTV फुटेज बघितलं आणि लक्ष्मीची प्रतिमा मिळाली असं मी इथे आल्यावर मला फोन आला. माफ करा, तुम्हाला उगाचच त्रास झाला. दुसऱ्या दिवशी सदानंदने मॉल झाडून फरशी सर्व काउंटर काचा स्वच्छ पुसून मोठ्या मालकांचा फोटोही स्वच्छ पुसला आणि हार फोटोला न घालता बाजूला अगदी व्यवस्थित ठेवला. फोटोला का नाही घातला सर? मॅनेजर साहेबांनी विचारलं. सदानंद नम्रपणे म्हणाला, साहेब हार घातल्याने फोटो झाकला जातो. मॅनेजर साहेबांनी सदानंदला 200 रुपये देऊ केले पण ते न घेता त्याने फक्त वेफर्स आणि शेंगदाण्याचे पाकिट घेतले. साहेब, कधी माझी तब्येत बरी नसली आणि मी काम करू शकलो नाही तरी त्या दिवशी मला माझ्या राजसाठी हे पाकिट देत जा ही माझी नम्र विनंती आहे. सदानंद, बेटा विनंती काय करतोस? अवश्य नाही. गोड बोलणं, नम्रता आणि नीट नेटकं काम यामुळे सदानंदने सगळ्यांच्या मनात आदराचं स्थान निर्माण केलं आणि सर्वजण आता त्याला सदाकाका म्हणू लागले. आज सदाकाकांनी हाफ पांढऱ्या बाह्यांचा शर्ट आणि पांढरा पायजमा घातला होता, कपाळावर लाल गंध लावलं होतं. काम आटोपून त्यांनी नेहमीप्रमाणे वेफर्स आणि शेंगदाण्याचं पाकिट घेतलं आणि ते काउंटरपाशी पोहोचले. काहीतरी आठवलं म्हणून ते परत फिरले आणि रावळगाव कंपनीचे 4 चॉकलेट घेऊन ते परतले. आज मी हे चॉकलेट पण घेतलं तर चालेल का? त्यांनी संकोचून विचारले. सदाकाका, अहो हा मॉल तुमचाच आहे, अवश्य घ्या आणि यापुढे अशी परवानगी मागण्याची अजिबात गरज नाही, कॅशियर म्हणाले. सदाकाका गहिवरले. सदाकाका, एक विचारू?
1: विचारा साहेब.
0: प्रसन्न मुद्रेने ते म्हणाले, काका चॉकलेट घेतले काही विशेष?
1: हो साहेब,
0: आज माझ्या राजचा वाढदिवस आहे म्हणून. मॅनेजर साहेब, मॉल अगदी चकचकीत ठेवलात. अनेक दिवसांनी मॉलमध्ये आलेल्या छोट्या साहेबांनी प्रशंसा केली. इतका छान हार पण फोटोवर नाही तर बाजूला? छोट्या साहेबांनी विस्मयाने विचारलं. विचारांच्या तंद्रीत सदाकाका पुढे सरकले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा असे म्हणत वेफर्स, शेंगदाण्याचे पाकिट आणि चॉकलेट त्यांनी पुढे केले. छोटे साहेब गोंधळले, काय करतात? कोण तुम्ही? काय चाललं हे? असे बोलता बोलता ते थांबले. 2-3 क्षण ते सदाकाकांकडे एकटक पाहत होते आणि त्यानंतर सदाकाकांच्या हातातील वस्तू आनंदाने स्वीकारत छोट्या साहेबांनी सदाकाकांचे पाय धरले आणि बाबा असे म्हणत त्यांना घट्ट मिठी मारली. हे माझे बाबा आहेत, हे माझे बाबा आहेत असे सगळ्यांना सांगताना छोटे साहेब आनंदाश्रू आवरू शकले नाहीत. मॉलमधील कर्मचारीच नाही तर ग्राहक सुद्धा क्षणभर अवाक झाले. सदाकाकांनी त्या दिवशी फोटोवरील हार का काढला आणि त्यानंतर ते हार फोटोवर न घालता बाजूला का ठेवत होते हे आता मॅनेजर साहेबांना समजलं होतं. हा बाह्यांचा शर्ट घातल्याने सदाकाकांच्या उजव्या हातावर गोंदलेलं सदानंद हे शब्द पाहून राजने वडिलांना ओळखलं होतं. राज 10 वर्षांचा असताना आईबाबांबरोबर गोव्यात गेला होता. आलोच मी असं सांगून बाबा समुद्रात उतरले ते परत आलेच नाहीत. खूप शोध घेतला पण यश आलं नाही. आई मला सांगायची की बाबा रोज तुझ्यासाठी तुला खूप आवडणारे बटाट्याचे वेफर्स आणि खारे शेंगदाणे आणायचे आणि तुझ्या वाढदिवसाला रावळगाव चॉकलेट न विसरता आणायचे. तुम्ही कुठेतरी सुखरूप असाल आणि एक दिवस नक्की परत याल अशी आईला आशा होती आणि त्या आशेवरच तिने मोठ्या कष्टाने मला घडवलं. नशिबानेही साथ दिली. मी आधी लहानसं दुकान टाकलं आणि नंतर एक एक करत 3 मॉल सुरू केले. तुमची वाट पाहतच आई गेली पण जाताना तिने मला सांगितलं होतं ज्या बाबांच्या उजव्या हातावर त्यांचं नाव गोंदलेलं आहे तेही विशिष्ट प्रकारे सदानंद. बरं झालं मी आज या मॉलमध्ये आलो, बाबांच्या फोटोवरील हारबद्दल विचारलं आणि 2 मिनिट तिथेच थांबलो. नाहीतर स्वतःच्या मुलाच्या मॉलमध्ये माझे बाबा साफसफाई करत राहिले असते आणि मी त्यांच्या सहवासात नाही तर फक्त आठवणीत रमलो असतो. त्यांची नव्हे तर त्यांच्या फोटोची पूजा करत बरे झाले आलो मी इथवरी. सत्य झाले वचन आईचे खरोखरी.
2: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: निकाह या चित्रपटामधलं सलमा आगा यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. शब्दरचना आहे हसन कमाल यांची, संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: ड्रीम गर्ल या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. हेमा मालिनी आणि किशोर कुमार यांच्या स्वरात, संगीतकार लक्ष्मीकांत पहरेलाल.
3: मुझे मत दुआ दे कि मैं बद्दुआ हूँ, नहीं तेरे काबिल कि मैं बेवफा हूँ.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. मान गए उस्ताद या चित्रपटामधलं. संगीतकार सोनी कोमी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: नमस्कार. आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी आहे विवेकराज ठाकूर. मागील भागामध्ये आपण घर खरेदी, बँक लोन आणि लीगल ड्यू डिलिजन्स संदर्भात अनेक प्रॅक्टिकल गोष्टी समजून घेतल्या आणि आजच्या भागामध्ये आपण प्रॉपर्टी टायटल डिस्प्युट्स, फ्युचर लिटिगेशन, रिडेव्हलपमेंट रिस्क आणि अनेक वेळा डॉक्युमेंट्स असूनही निर्माण होणाऱ्या प्रॅक्टिकल लीगल कॉम्प्लिकेशन्स बद्दल चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट पवन चंद्रात्रे सर. सर, फ्युचर प्रॉपर्टी डिस्प्युट्स किंवा टायटल लिटिगेशन सामान्यतः कुठून सुरू होतं?
1: आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की प्रॉपर्टी जिथे आली तिथे हे डिस्प्यूट असतातच. आणि हल्ली आता जसं जसं प्रॉपर्टीजच्या किमती वाढत आहेत तसे हे लिटिगेशनचे प्रमाण पण खूप वाढले आहेत. त्याच्यामुळे कुठली पण प्रॉपर्टी परचेस करताना आपण सगळ्यात आधी खरेदी करण्याच्या पूर्वीच ड्यू डिलिजन्स करणं हे खूप गरजेचं आहे. पण काही कारणाने जर आपल्याला हे प्रॉपरली व्हेरीफाय नाही करता आलं किंवा आपल्या जर लक्षात नाही आलं तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य जो आज नाशिकमध्ये किंवा ज्या मोठ्या शहरांमध्ये जो मुख्य प्रॉब्लेम येतो आहे की ती जी जागा आहे तर त्या जागेचे जे जुने मालक आहेत तर त्या जुने मालक आता जास्त करून हे लिटिगेशन क्रिएट करतायत. शहराच्या काही ज्या मोक्याच्या जागा आहेत तर त्याच्यामध्ये जुने जुने रेफरन्स दिले जातात. 50-100 वर्षापूर्वीचे आधीचे जे वंशावळी आहेत तर त्याचे रेफरन्स दिले जातात. तर अशा वेळेस प्रॉपर्टी जेव्हा आपण तुम्ही घेतात तर केवळ हे लेटेस्ट ट्रान्झॅक्शन न बघता हे फार जुने ट्रान्झॅक्शन किंवा जुना फ्लो बघणं सुद्धा आता खूप महत्वाचं झालंय. आता लिटिगेशनची सुरुवात ही तिथूनच होऊ शकते की जर खूप जुन्या मालकांनी जर अशा काही लिटिगेशनची सुरुवात केली तर त्यावेळेस आपल्याला हे खूप बघणं महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये किती तथ्य आहे किंवा आपले डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने बनवलेले आहेत आणि हे जे लिटिगेशन आहे तर ह्याच्यामध्ये कोर्टाचं काय म्हणणं आहे, त्याच्यावर कुठली स्टे ऑर्डर आली आहे का किंवा त्याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि त्याप्रमाणे योग्य वकील आपण त्याच्यामध्ये अपॉइंट करून आपलं उत्तर हे मांडू शकतो. आता हे झालं लँडच्या संदर्भात. ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट अग्रीमेंट्स असतात म्हणजे जागा एका प्लॉट मालकाची आहे आणि बिल्डरला ते डेव्हलपला दिलेले आहेत तर जेव्हा ह्यांच्यामध्ये जे डेव्हलपमेंट अग्रीमेंट असतात ते डेव्हलपमेंटच्या अटी शर्ती सुद्धा एका परचेसरने हे पाहून घेणं जरुरी आहे. कारण जर उद्या प्लॉट मालक आणि डेव्हलपर ह्यांच्यामध्ये जर डिस्प्यूट झाला तर त्याचा परिणाम त्या प्रोजेक्टच्या टायटलवर होत असतो आणि जे खरेदीदार आहेत त्यांच्यावर होत असतो. त्याच्यामुळे त्या ज्या अटी शर्ती आहेत या बिल्डरने आणि लँड ओनरने दोघांनी सुद्धा या ज्याची पूर्तता केली आहे का तर हे बघणं जरुरी आहे.
0: बरोबर.
1: आणि तिथूनच ही खरी ही लिटिगेशनची सुरुवात या ठिकाणी होऊ शकते.
0: बरोबर.
1: आता दुसरा एक तुम्ही रिडेव्हलपमेंटचा जो विषय घेतलाय तर तो पण सध्या आता जसं शहर वाढतंय तसं आता खूप म्हणजे हा जिव्हाळ्याचा विषय झालाय आणि अनेक रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट हे आता सुरू झालेत.
0: बरोबर.
1: तर त्या संदर्भात मी नक्कीच मला सांगायला आवडेल.
0: सर, आपण रिडेव्हलपमेंट वर जाण्याच्या अगोदर एक दोन प्रश्न म्हणजे याच्याशी रिलेटेडच होते की आपण जमिनीबद्दल बोललो. आपण अगोदर मागच्या एपिसोडमध्ये मिसिंग चेन आणि ते बघितलं होतं. तर म्हणजे नेमकं आपण जेव्हा बघतो आता खूप लोकांना तर सातबाऱ्याबद्दल वाटतं की इट्स इज अ प्रूफ ऑफ ओनरशिप.
1: बरोबर.
0: त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आणि दुसरी गोष्ट महत्वाची की म्युटेशन एंट्रीज जे आहेत, जे एंट्रीज असतात ते म्युटेशन एंट्रीज आहेत करेक्ट म्हणजे टायटल क्लिअर आहे असं होतं का?
1: हा, आता हे म्हणजे हा पण एक खूप चांगला विषय आहे की आता रिसेंटली महाराष्ट्र शासनाने असं एक परिपत्रक काढलंय की कुठलंही जर लिटिगेशन एखाद्या प्रॉपर्टीचं जर लिटिगेशन जर कोर्टामध्ये प्रलंबित असेल तर त्याची जी नोंद आहे ही सातबाऱ्या उतार्यावर घेणं कंपल्सरी नाही किंवा घ्यायची नाही. पूर्वी असं होतं की एखाद्या व्यक्तीने जर दुसऱ्या व्यक्तीवर केस टाकली त्या एखाद्या पर्टिक्युलर जागेसंदर्भात तर त्या लिटिगेशनचा जो उल्लेख आहे हा सातबाऱ्या उतारावर असायचा.
0: म्हणजे ज्याला आपण लिस्पेंडन्सी
1: आपण म्हणतो की न्यायप्रविष्ट म्हणून जो शेरा असायचा.
0: बरोबर.
1: तर तो सातबारा पाहिल्यावरच आपल्या लक्षात यायचं की अशी अशी अमुक अमुक केस ही कोर्टामध्ये प्रलंबित आहे.
0: राईट.
1: तर अशा ज्या न्यायप्रविष्टच्या ज्या नोंदी आहेत तर ह्या नोंदी सातबाऱ्या उतारावर घ्यायच्या नाहीत असा नुकताच निर्णय झालाय.
0: अच्छा.
1: की त्याचा मुख्य उद्देश असा आहे की जोपर्यंत त्या केसचा निकाल लागत नाही तर अशा ज्या नोंदी जर सातबाऱ्यावर असतील तर त्या प्रोजेक्टच्या मार्केटेबिलिटीवर त्याचा परिणाम होतो.
0: राईट.
1: आणि कधी कधी मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये ब्लॅकमेलिंगचे सुद्धा प्रकार झालेले आहेत की जर सातबाऱ्यावर अशी नोंद टाकली की तो प्रोजेक्ट विकला जात नाही आणि मग जे अनावश्यक रक्कम ही बिल्डरकडून उकळली जाते असे प्रकार होऊ नये. म्हणून जोपर्यंत मेहरबान कोर्टाची स्टे ऑर्डर येत नाही किंवा त्या केसचा निश्चित फायनल निकाल लागत नाही तोपर्यंत अशा कुठल्याही नोंदी सातबाऱ्या उतारावर घ्यायच्या नाही असे शासनाचे निर्देश आहेत.
0: ओके.
1: त्याच्यामुळे काय होतं की जर एखाद्या प्रोजेक्टवर एखादी केस सुरू आहे तर आता फक्त सातबारा बघून कळत नाही.
0: बरोबर.
1: बऱ्याच वेळेस आम्ही आमच्या क्लायंटला किंवा बँक्सला सांगतो की ह्याच्यावर अमुक लिटिगेशन आहे, आम्हाला ती लिस्ट पेंडन्स सापडते आणि त्याच्यामध्ये त्या लिटिगेशनचा उल्लेख असतो. पण मग त्यावेळेस आम्हाला आमचे जे क्लायंट आहेत ते म्हणतात की सर सातबारा तर कोर आहे, सातबाऱ्यावर तर काही नाही, मग हे लिटिगेशन आहे हे कशावरून? तर त्याच्याकरता हे सगळं व्हेरिफिकेशन आपल्याला करून घेणं महत्वाचं आहे की हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जरी सातबारा क्लिअर असेल तरी ते लिटिगेशन त्याच्यावर असतं, त्याच्यामुळे हे सुद्धा व्हेरीफाय करणं जरुरी आहे. आणि जसं फेरफार नोंदी जे आपण बोलतो त्याला म्युटेशन एंट्रीज पण म्हणतात, तर हे फेरफार सुद्धा तपासणं गरजेचं आहे. या फेरफार नोंदींमध्ये आपल्याला त्या टायटलचा फ्लो कळतो की ही प्रॉपर्टी कोणाकडून कोणाकडे ट्रान्सफर झालेली आहे, त्याच्यामध्ये कुठलं मिसिंग लिंक आहे का किंवा कदाचित एरियाचा पण काही डिफरन्स आहे का. कारण एका व्यक्तीकडे जर 2 एकर जागा असेल आणि विकताना जास्त विकली गेली आहे मग अशा पद्धतीचे सुद्धा काही डिस्प्युट्स पुढे येऊ शकतात. तर एरिया हा मॅच करणे, त्याच्यानंतर त्या टायटल फ्लोमध्ये जेवढ्या काही व्यक्ती आहेत त्या व्यक्ती सगळ्या पुढच्या ट्रान्सफर्समध्ये इन्वॉल्व्ह आहेत का आणि त्यांना प्रॉपर सगळे कन्सिडरेशन मिळालं आहे का आणि ह्या प्रॉपर पद्धतीने ट्रान्सफर झाली आहे का, की जेणेकरून हे फ्युचर लिटिगेशन आपल्याला अवॉइड करता येईल. तर ह्या गोष्टींची खात्री करून घेणं खूप गरजेचं आहे.
0: बरोबर. म्हणजे जो आपला पहिला प्रश्न होता की फ्युचर प्रॉपर्टी डिस्प्युट्स किंवा टायटल लिटिगेशन सामान्यतः कुठून सुरू होते, तर हा एक ऍस्पेक्ट त्याच्यामधला आहे की हे हिची सुरुवात तिकडून होते. म्हणजे मला पर्सनली सर आलेला अनुभव मी तुम्हाला सांगतो की एक जागा आली त्याच्यावरती 7-12 कोरा होता. नोंदी बघितल्या तर त्याच्यामध्ये आपण आता जो डिस्प्युटचा एक अजून अँगल की लिगल एअरशिप जे आहे ते त्याच्यामध्ये वारस नव्हते तो बहिणीच्या नावावर लागला, मग परत ती नोंद दुसऱ्या याचे झाली आणि नंतर दुसऱ्या बहिणीच्या मुलाचं जेव्हा लागलं म्हणजे सेकंड जी एंट्री झाली तेव्हा त्या मुलासोबत बायकोचंही नाव लागलं आणि नंतर त्यांचं तिसऱ्याच नाव लागलं सेईंग दॅट की ही गिफ्ट डीड केलेली. अशा केसेसमध्ये आणि त्याचं आम्ही चेक पण केलं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की रेव्हेन्यू मध्ये संचिका केलं पण त्याच्यामध्ये काहीच रेकॉर्ड नाही मॅम, तर याच्यामध्ये तर शॉर्टशॉट लिटिगेशनचा अँगल कधी
1: 100% येऊ शकतो. अजून एक प्रकार आहे जे फ्युचर लिटिगेशन होऊ शकतं की एखाद्या प्रॉपर्टी ट्रान्सफर करताना जर मायनर असेल किंवा म्हणजे जो आपण अज्ञान म्हणतो की 18 वर्षाची खालील व्यक्ती जर वारसाने समजा किंवा कुठल्याही पद्धतीने त्या मायनरचं नाव त्या सातबाऱ्यावर लागलं आणि ती व्यक्ती मायनर असतानाच त्या प्रॉपर्टीचं ट्रान्सफर झालं म्हणजे तिचे जे काही अज्ञानाचे जे पालक आहेत त्यांनी जर ती प्रॉपर्टी विकली तर कायद्याप्रमाणे अशा ट्रान्झॅक्शन्सला कोर्टाची परवानगी घेणं आवश्यक आहे. पण काही कारणास्तव कोर्टाची परवानगी न घेता जर हे पुढे ट्रान्सफर झालं आणि जेव्हा तो मायनर मेजर होतो सज्ञान होतो त्यावेळेस त्याला ह्या जर व्यवहाराची नॉलेज झालं आणि त्याने जर ते व्यवहार चॅलेंज केले तर तिथे सुद्धा हे लिटिगेशन परत येऊ शकतं.
0: बरोबर.
1: म्हणजे आज प्रॉपर्टी तर तुम्हाला क्लिअर दिसेल पण जर मायनरने जर ते चॅलेंज केलं तर हे फ्युचर लिटिगेशन व्हायचं हा चान्स आहे.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे अशा ठिकाणी सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे.
0: अशा ठिकाणी सर काय काळजी घ्यायची म्हणजे मग गार्डियन कोण? कोर्ट.
1: जेव्हा मायनरची प्रॉपर्टी हस्तांतर होत असते तेव्हा कोर्टाच्या परवानगीनेच करायला पाहिजे.
0: अच्छा.
1: कोर्टाची परवानगी न घेता आपण जर प्रॉपर्टी ट्रान्सफर केली तर पुढे फ्युचर लिटिगेशनला नक्की स्कोप आहे.
0: सर जॉईंट ओनरशिप, नॉमिनी आणि लीगल हेअर यामध्ये प्रॅक्टिकली काय फरक असतो?
1: हा पण एक खूप चांगला प्रश्न आहे. कारण बऱ्याच जणांना वाटतं की मी नॉमिनी आहे किंवा माझी जॉईंट ओनरशिप आहे मग मी पण तेवढाच इक्वल या प्रॉपर्टीचा मालक आहे. तर त्याची एक थोडीशी कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो की जॉईंट ओनरशिप म्हणजे समजा एखादी प्रॉपर्टी मुळात विकत घेतानाच 2-3 जणांच्या नावावर विकत घेतली असेल तर ती प्रॉपर्टी जॉईंट ओनरशिपची होते.
0: ओके.
1: आणि त्यावेळेस त्या प्रत्येक व्यक्तीला समजा दोघं नवरा आणि बायकोच्या नावावर प्रॉपर्टी घेतली तर दोघं हे 50-50% त्या प्रॉपर्टीचे मालक असतात.
0: ओके.
1: त्याच्यामुळे याला आपण म्हणू शकतो की जॉईंट ओनरशिप. त्याच्यानंतर नॉमिनी हा एक प्रकार असू शकतो की नॉमिनी म्हणजे की सोसायटीमध्ये हे जास्त आपण नॉमिनी अपॉइंट करतो. नॉमिनी म्हणजे कसं आहे की एखादी व्यक्ती जर मयत झाली तर त्याच्यानंतर त्या प्रॉपर्टीचा एक केअरटेकर किंवा इमिजिएट कॉन्टॅक्ट करण्यासारखा माणूस हा तो नॉमिनी असतो.
0: अच्छा.
1: म्हणजे एखादा फ्लॅट आहे तर त्याच्यामध्ये समजा एखादी व्यक्तीचं नावावर फ्लॅट आहे आणि त्याने नॉमिनी म्हणून त्याच्या मुलाला अपॉइंट केलंय, तर त्या ठिकाणी तो जो व्यक्ती मालक जो मयत झाला तर त्याच्यानंतर सोसायटीने कोणाला कॉन्टॅक्ट करायचा तर तो नॉमिनीला आपण कॉन्टॅक्ट करतो.
0: अच्छा.
1: पण ह्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तो जो नॉमिनी आहे तो 100% त्या प्रॉपर्टीचा मालक झाला असं नाही. त्याचे जे काही वारस आहेत त्या वारसांचा पण त्याच्यावर तेवढाच हक्क राहील. त्याच्यामुळे नॉमिनी आणि जॉईंट ओनर याच्यामध्ये हा मुख्य फरक आहे. आणि तिसरं म्हणजे लीगल हेअर म्हणजे वारस. तर वारस म्हणजे एखादी व्यक्ती जर मयत झाली आणि त्या व्यक्तीने जर विल केलं नसेल तर त्याचे जे कोणी कायद्याने जे ठरवलेले वारस आहेत ते त्या प्रॉपर्टीचे इक्वल हिस्सेदार होतात.
0: बरोबर.
1: म्हणजे समजा त्याला एखादी व्यक्ती मयत पावली आणि त्याला समजा पत्नी आणि 2 मुलं आहेत तर ते तिघ जण त्या प्रॉपर्टीचे वारस म्हणजे लीगल हेअर झाले.
0: बरोबर.
1: आणि मग ते तिघ जण मालक झाल्यानंतर मग त्या तिघांची ती प्रॉपर्टी होते, त्यांचं नाव हे रेव्हेन्यू किंवा त्या त्या सरकारी रेकॉर्डवर आपण लावून घ्यायला पाहिजे.
0: बरोबर.
1: आणि मग ते मालक म्हणून पुढे त्या प्रॉपर्टीचा डिसिजन घेऊ शकतात.
0: घेऊ शकतात. सर म्हणजे नॉमिनी हा फायनल ओनर नसतो.
1: नॉमिनी हा फायनल ओनर नाही, लीगल हेअर्स जे आहेत त्यांचा हा अधिकार त्याच्यामध्ये असतो.
0: सर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स किंवा ओल्ड प्रॉपर्टीज किंवा सोसायटी प्रॉपर्टीज मध्ये कोणते ऍडिशनल लीगल रिस्क असू शकतात?
1: निश्चितच. तर आता हे रिडेव्हलपमेंट आता खूप ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि रिडेव्हलपमेंट करताना एक सगळ्यात मोठा एक चॅलेंज असा आहे की अनेक सभासद असतात आणि ते सगळे सभासद मिळून एक कुठला तरी निर्णय घेत असतात. आता त्या सभासदांमध्ये काहींना चांगलं ज्ञान असतं, काहींना त्याप्रमाणे थोडस अर्धवट ज्ञान असतं आणि मग त्याप्रमाणे हे जे निर्णय होतात पण त्या ठिकाणी आपण निश्चितच काही गोष्टींची आपण खात्री केली पाहिजे. तर त्याच्याबद्दल मी एक थोडेसे एक 4-5 पॉईंट तुम्हाला नक्कीच सांगेल. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जेव्हा रिडेव्हलपमेंट करताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की बिल्डर जो आहे तो तुम्हाला तुमच्या एक्झिस्टिंग एरियाच्या बदल्यात किती % वाढवून देतोय. तर ह्याचं कॅल्क्युलेशन एक मार्केट प्रॅक्टिस प्रमाणे हे आपण बिल्डरकडून हे चांगलं निगोशिएट करून जास्तीत जास्त कसा फायदा होईल असं एक ठरवून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आता हल्ली बराच वेळेस असं बघायला मिळतंय की काही नवखे बिल्डर हे या रिडेव्हलपमेंटच्या या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्व्ह झाले आहेत आणि त्यांचा पहिला उद्देश असा असतो की हा व्यवहार हा त्यांच्या नावाने लॉक होऊन जायला पाहिजे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस MOU किंवा इनिशियल ऍग्रीमेंट हे म्हणजे कुठल्याही अटी शर्ती फायनल न होता हे पहिले अशा पद्धतीचे कागदपत्र तयार होतात. तर माझा असा सल्ला राहील की जोपर्यंत सगळ्या अटी शर्ती फायनल होत नाही तोपर्यंत हे इनिशियल जे ऍग्रीमेंट आहेत किंवा कधी कधी लेटर ऑफ इंटेंट किंवा असे काही ठराव की हे काम तुम्हाला आम्ही दिलेलं आहे आणि मग पुढे सगळ्या चर्चा आहेत, तर असे हे जे इंटरमिडिएट डॉक्युमेंट आहेत हे न करता, कारण आता बरेच असे प्रकार बघायला मिळत आहेत की हे जे इनिशियल डॉक्युमेंट जे बिल्डरला दिलं आणि पुढे जो तो व्यवहार नाही जमला आणि आपण दुसऱ्या बिल्डरशी केला तर हा जो पहिला माणूस त्या कागदपत्रांच्या आधारे त्या व्यवहाराला ऑब्जेक्शन घेतोय की माझ्यासोबत हे MOU झालं होतं आणि हा व्यवहार पूर्ण करायचा अधिकार मलाच आहे आणि पुढचे जे व्यवहार आहेत त्याच्यामध्ये आडकाठी निर्माण करायचे प्रयत्न होत आहेत. तर असं सुद्धा आहे. त्याच्यामुळे मी सगळ्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्सला हे विनंती करेल की जोपर्यंत तुमच्या सगळ्या टर्म्स फायनल होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे लेखी हे ऍग्रीमेंट करू नयेत.
0: राईट.
1: त्याच्यानंतर दुसरं एखादा FSIA चा जो पण एक मुद्दा आहे की आज समजा जरी काही टर्म्स आपण ठरलेले आहेत पण भविष्यात जर त्याचा FSI वाढला तर त्याचा फायदा कोणाला दिला जाईल, कारण शासन स्तरावर वेगवेगळे नियम सारखे बदलतात. मग अशा वेळेस तो FSI चा मुद्दा टाकून घेणं पण गरजेचं आहे की त्याचा फायदा दोन्ही पक्षांना मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर आपण मागील भागात पाहिलं की अमिनिटीज, की बिल्डर तो प्रोजेक्ट आपल्याला मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या अमिनिटीज कमिट करतो की आम्ही या अशा अशा अमिनिटीज देऊ, परंतु त्या अमिनिटीज तुमच्या डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये जर त्याच्यात नमूद नसतील आणि जर त्या तुम्हाला भविष्यात त्या मिळाल्या नाहीत तर त्या ठिकाणी मग तुम्हाला त्याचा दाद मागायचा अधिकार राहत नाही. त्याच्यामुळे ह्या ज्या अमिनिटीज आहेत तर ह्या अमिनिटीज ह्या लेखी स्वरूपात त्या डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये हे टाकणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टला बऱ्याच वेळेस GST आणि इतर पद्धतीचे टॅक्सेस अट्रॅक्ट होत असतात आणि त्याची माहिती डेव्हलपमेंट अग्रीमेंट करते वेळेस प्रॉपरली दिली जात नाही आणि त्याच्यामुळे जेव्हा प्रोजेक्ट फायनल होतो त्यावेळेस मग ती अमाऊंट खूप मोठी होऊन जाते आणि जर तिथे अनावधानाने जर लिहिलं गेलं की हा सगळा खर्च हा त्या एक्झिस्टिंग मेंबर्सने करायचा आहे मग तो एक आर्थिक बोजा फार येऊ शकतो. त्याच्यामुळे ते सुद्धा सगळ्या अटी शर्ती पहिलेच ठरवून आणि त्या पद्धतीची कल्पना ही आपण घेतली पाहिजे. त्याच्यानंतर कार्पेट आणि बिल्टअप एरियाचं जे कॅल्क्युलेशन आहे ते सुद्धा नीट समजून घेतलं पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलाही गैरसमज होणार नाही. अजून एक मुद्दा प्रोजेक्ट फायनान्सचा आहे की असे पण काही प्रकार झालेत की बिल्डरने रिडेव्हलपमेंट करताना जो काही त्याला जो फंड लागणार आहे तर त्याच्यासाठी बँकांकडून प्रोजेक्ट फायनान्स घेतला, ती पूर्ण प्लॉट आणि ती सगळी जागा आणि प्रोजेक्ट हा बँकेकडे मॉर्गेज ठेवला आणि काही कारणाने जर तो प्रोजेक्ट वेळेत पूर्ण नाही होऊ शकला तर मग त्या बँकेचा बोजा त्या पूर्ण प्रोजेक्टवर येतो. मग अशा पद्धतीचं हे बिल्डरला अलाव करायचं का नाही, तर हा सुद्धा निर्णय सोसायटीने घेतला पाहिजे आणि तो पूर्ण विचार करूनच अशा पद्धतीचे टर्म्स कंडिशन्स या सगळ्या त्या रिडेव्हलपमेंटच्या अग्रीमेंटमध्ये घेतल्या पाहिजे.
0: आणि सर सोसायटी लेवलला कन्सेंटच्या बाबतीमध्ये कन्सेंट इश्यूज काही असेल तर ते कशा पद्धतीने तुम्ही त्याला बघतात?
1: कन्सेंट
0: म्हणजे सोसायटी आहे त्याच्यामध्ये 10 पैकी 9 लोक 8 लोक हो म्हणताय, 2 लोक नाही म्हणताय, तर ते
1: बरेचसे इश्यूज आता येत आहेत. जरी शासनाने वेगवेगळ्या किंवा सहकार खात्याने वेगवेगळ्या त्यांच्या परिपत्रकांमध्ये लिहिलेलं आहे की 75% किंवा मेजॉरिटी जर बहुमताने जर तुमचं ठरलंय की रिडेव्हलपमेंट करायचं तर त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटची ऑर्डर नक्कीच पास होऊ शकते. पण अशा वेळेस त्या ज्या जे लोकांना मान्य नाहीये, ज्या सभासदांना ही रिडेव्हलपमेंट मान्य नाहीये, तर त्यांच्याकडून फ्लॅटचा ताबा घेणे ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस होऊन जाते. कारण जरी तुमच्याकडे सगळ्या पद्धतीच्या ऑर्डर आहेत, तुमचे सगळे डॉक्युमेंट झालेले आहेत, पण त्यांचा ताबा हा फिजिकल पोझिशन तुम्ही घेऊन ते प्रत्यक्षात रिडेव्हलपमेंट चालू करणे तर हा थोडासा म्हणजे वेळ काढू होऊ शकतं. त्याच्यामुळे त्या पद्धतीची मानसिक तयारी ही त्या सभासदांनी ठेवली पाहिजे.
0: सर म्हणजे मग इन शॉर्ट आपण एकदा रिकॅप करूया की रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये मेंबर्सने कोणत्या क्लॉजेस विशेष लक्षपूर्वक वाचायला हव्यात, तर त्यामध्ये आता आपण मागून सुरुवात करूया. तुम्ही म्हणले की लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी,
1: करेक्ट, प्रोजेक्ट फायनान्स
0: जो आहे तो विषय की तो बघायला पाहिजे.
1: अजून FSI शेअरिंग बद्दल काय त्याच्यामध्ये अटी शर्ती त्या लिहिल्या पाहिजे.
0: बरोबर.
1: त्याच्यानंतर ज्या अमिनिटीज देणार आहेत त्या अमिनिटीचा सगळा उल्लेख त्या याच्यामध्ये डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये घेतला पाहिजे. त्याच्यानंतर कार्पेट बिल्टअप एरिया जो आहे तर त्या संदर्भात स्पष्ट सगळे जे उल्लेख आहेत ते असले पाहिजे. आणि काही ठिकाणी प्रोजेक्ट कम्प्लीट करायची शाश्वती म्हणून काही सोसायटी या बिल्डरकडून बँक गॅरंटी सुद्धा मागतात. मग अशा पद्धतीचे सुद्धा काही अरेंजमेंट सोसायटीने केली तर प्रोजेक्ट कम्प्लीट जर कदाचित नाही झाला तर ती बँक गॅरंटी ही त्या सोसायटीच्या मेंबर्सला नक्कीच एक दिलासा देणारी असू शकते. कारण एकदा जी जुनी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग जर आपण पाडली आणि जर तो प्रोजेक्ट जर वेळेत कम्प्लीट झाला नाही तर सभासदांचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. अशा पद्धतीच्या क्लॉजेस नंतर अजून एक जे बिल्डर घरभाडं देतात त्या संदर्भात सुद्धा स्पष्टता सगळी पाहिजे. कारण जर त्या पर्टिक्युलर वेळेत प्रोजेक्ट कम्प्लीट नाही झाला आणि त्याच्यानंतर बिल्डरने घरभाडं देणं सुद्धा बंद केलं तर अशा वेळेस आर्थिक अडचण निश्चितच सभासदांना होऊ शकते. तर अशा सगळ्या अटी शर्ती या सगळ्या प्रॉपरली त्याच्यामध्ये

0: करणे याची खात्री केली
1: पाहिजे. सर, प्रॉपर्टी डिस्प्युट मध्ये लिटिगेशन अनेक वर्ष का चालतात सगळ्यांचा?
0: बरोबर आहे. ऍक्च्युली आपल्याकडे म्हणजे जो कायदा आहे तर या कायद्यामध्ये सगळ्यांना समान संधी दिली आहे आणि कोणावर सुद्धा अन्याय होऊ नये हा सगळ्यात पहिले जो म्हणजे आपण जे न्यायदेवता आहे तर त्यांचा उद्देश असतो. त्याच्यामुळे अनेक प्रकारचे जे डॉक्युमेंट्स कोर्टात सबमिट करणे, त्याच्यानंतर जर कोणी त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी जर वेळ मागितला तर तो वेळ देणे आणि त्याला पूर्ण संधी देणे, तर ही जी प्रोसेस आहे. आणि दुसरी अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेंडन्सी ऑफ लिटिगेशन. हजारो लाखो दावे हे कोर्टामध्ये आज पेंडिंग आहेत, त्याच्यामुळे मेहरबान कोर्टाला तुमच्या दाव्याला तेवढा वेळ देणं शक्य आहे का? आणि मग त्याच्यामुळे साहजिक तारीख ज्या आहेत ह्या लांब लांबच्या पडतात. आणि एक तारीख जर 2 महिन्याची पडली आणि त्याच्यामध्ये जर काही डेव्हलपमेंट फार मोठी झाली नाही तर पुढची अजून 2 महिन्याची तारीख पडते. मग असं करत करत ते वर्षानुवर्ष सगळं ते चालत राहतं.
1: बरोबर. सर, आजच्या डिजिटल रेकॉर्ड आणि ऑनलाईन सिस्टमुळे प्रॉपर्टी ड्यू डिलिजन्स प्रोसेस मध्ये नेमका काय बदल झालाय आणि ऑनलाईन डॉक्युमेंट्सवर ब्लाइंड ट्रस्ट ठेवणं कितपत रिस्की असू शकतं?
0: नक्कीच, पूर्वीच्या मनाने आता टेक्नॉलॉजिकली आपण खूपच ऍडव्हान्स झालो आहोत आणि प्रत्येक वेळेस आपल्याला त्या त्या सरकारी कार्यालयात जाऊन ते डॉक्युमेंट त्यांच्याकडून घेऊन ते व्हेरीफाय करणं हे खरोखर सामान्य माणसाला अशक्य आहे. पण आता शासनाने खूप वेगवेगळ्या प्रकारे हे डॉक्युमेंट जे आहेत प्रॉपर्टीचे हे डिजिटल स्वरूपात अवेलेबल केलेले आहेत. तुम्हाला जर 7/12 पाहिजे असेल तर तुम्ही अगदी घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून सुद्धा 7/12 फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही तलाठी ऑफिसमध्ये जाऊन तिकडे स्वतः वेळ आणि हे सगळं खर्च करून तिथे जायची गरज नाही. तुम्हाला तुमच्या मोबाईलवर 7/12 उतारा मिळू शकतो. जे अनेक प्रकारचे जे खरेदी खतं ऍग्रीमेंट्स जे तुमच्या फाईलला असतात ते डॉक्युमेंट्स खरे आहेत की बनावट आहेत हे चेक करण्यासाठी सुद्धा www.igrmaharashtra.gov.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटमध्ये तुम्ही जाऊन फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही जर त्या डॉक्युमेंट्सचे नंबर तिथे टाकले तर तुम्हाला त्याचा इंडेक्स किंवा पूर्ण डॉक्युमेंटसुद्धा हे डाउनलोड करून मिळतं. अगदी तुमच्या मोबाईलवर कम्प्युटरवरून तुम्ही ते डाउनलोड करू शकता की जेणेकरून तुम्हाला प्रत्यक्ष रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन ती सगळी प्रोसेस करून त्याची काही गरज नाही. तुम्हाला ते डिजिटल स्वरूपात सुद्धा ते सगळे डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत की जेणेकरून फसवणूक आपली टाळू शकते. आता असे अनेक प्रकार होत आहेत की रजिस्टर डॉक्युमेंट जे हुबेहूब दिसणारे डॉक्युमेंट जे चांगल्या तज्ज्ञ व्यक्तीला सुद्धा तो ओळखू शकत नाही की हे डॉक्युमेंट ओरिजिनल आहेत की फेक आहेत. अशा पद्धतीचे डॉक्युमेंट हे मार्केटमध्ये काही लोक बनवतात आणि त्या आधारे फसवणूक करतात. ही फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही डिजिटल रेकॉर्ड जे गव्हर्नमेंटच्या साईट्सवर आहेत ते तुम्ही ते डाउनलोड करून तुम्ही निश्चित त्याच्यानंतर कोर्टाचं सुद्धा जे ऑनलाईन सगळं रेकॉर्ड आहे तुम्ही त्या कुठल्याही केसचा नंबर टाकला तर त्याचे पूर्ण जो रोजनामा आहे तो तुम्हाला त्या तुमच्या मोबाईलवर दिसू शकतो. काही ऑर्डर झाल्या असेल तर ऑर्डर सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे बरेचसे रेकॉर्ड हे डिजिटल असल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आता फक्त रेकॉर्ड तर तुम्हाला जेन्युइन मिळणार पण AIचा वापर हा बऱ्यापैकी आता लोक करतात आणि त्या आधारे काही रेफरन्सेस शोधायचा प्रयत्न करतात. तर मी असा सल्ला देईल की हे जे रेफरन्सेस तुम्ही जे घेतात तर ते ट्रस्टेड सोर्स मधून हे व्हेरीफाय केले पाहिजे.
1: बरोबर.
0: कारण केवळ AIने जर तुम्हाला काही माहिती दिली तर ती 100% खरी असेलच तर ह्याची काही आता शाश्वती राहिलेली नाहीये. त्याच्यामुळे हे ट्रस्टेड सोर्स करून हे वेगवेगळ्या कायद्याच्या प्रोव्हिजन्स मधून ही जी तुम्हाला माहिती मिळतीये तर ही माहिती ऑथेंटिक आहे का नाही त्याचं व्हेरिफिकेशन करून मगच पुढे ते त्याचा वापर केलेला योग्य आहे असं मला वाटतं.
1: बरोबर. आणि आपण आता एवढ्या वेळ जी चर्चा केली त्याच्यामध्ये प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन मध्ये लोक ऍडव्होकेट यांच्याकडे अनेक वेळा उशिरा येतात हा प्रॅक्टिकल पॅटर्न तुम्हाला कितपत दिसतो? म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह लीगल कन्सल्टेशन जो कल्चर आपण म्हणूया प्रिव्हेंटिव्ह ऍस्पेक्ट अजून कमी आहे असं म्हणता येईल का?
0: म्हणजे माझा तो अनुभव असा आहे की अजून नगण्य आहे. म्हणजे आमच्याकडे 90-95% लोक हे जेव्हा काहीतरी अडचण होते किंवा काहीतरी डिस्प्युट वाद तयार होतात तेव्हाच आमच्याकडे येतात. आणि मग त्यावेळेस जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारतो की जेव्हा तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट केले तर त्यावेळेस तुम्ही हे कुठल्या वकिलांकडून चेक केले होते का, त्यावेळेस त्यांचं उत्तर येतं की नाही म्हणजे आम्ही हे चेक नाही केले, आम्हाला तशी काही गरज वाटली नाही, पण आता आम्हाला वाटतंय की आता मी पुढचं जेव्हा ट्रान्झॅक्शन करू तेव्हा आम्ही नक्कीच पहिले वकिलांचा सल्ला घेऊन मगच कुठल्याही कागदपत्रांचा सह्या करू. तर असे जेव्हा वाईट अनुभव येतात तेव्हाच या पद्धतीचा म्हणजे लोकांचा अप्रोच हा होतो. पण नक्कीच आता हळूहळू तसा अवेअरनेस वाढतो आहे, जसे जशा फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत आणि जे बाकीचे जे सगळ्या लोकांना काही अनुभव येत आहेत तर हळूहळू लोक आमच्याकडे येतात आणि प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी ते डॉक्युमेंट आमच्याकडून चेक करतात आणि मगच ते पुढचं ट्रान्झॅक्शन करतात. तर मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना अपील करेल की कुठलाही व्यवहार करायच्या आधी किंवा कुठलाही प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन करण्याच्या आधी हे तुम्ही जे कागदपत्र आहेत हे तज्ज्ञ वकिलांकडून तुम्ही हे तपासून घेतले पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये जो लागणारा वेळ आणि पैसा आणि तुम्हाला जो त्याच्यामध्ये भविष्यात जी अडचण होणार आहे तर त्या मनाने हा फारच नगण्य आहे. तर त्याच्यामध्ये कुठलाही कंटाळा न करता हा तुम्ही डॉक्युमेंट जर हे चेक करून घेतले तर जसं आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर हे खूप हे फायदेशीर ठरू शकतं आणि जे पुढे जो तुम्हाला आर्थिक आणि मानसिक त्रास होणार आहे तर त्याच्यापासून नक्कीच तुमची सुटका होऊ शकते.
1: सर जाता जाता एक शेवटचा प्रश्न, प्रॉपर्टी घेण्यापेक्षा प्रॉपर्टी सुरक्षित ठेवणं जास्त महत्वाचं आहे, या वाक्याकडे तुम्ही प्रॅक्टिकली कसं पाहता?
0: नक्कीच, कारण जी एखादी आपली प्रॉपर्टी आहे तर ही आपल्या आयुष्याची पुंजी आहे आणि आपली ती एक सुरक्षित गुंतवणूक आहे. किंवा आपल्याला जेव्हा असं वाटतं की जेव्हा आपल्याला गरज पडेल तर त्यावेळेस ती प्रॉपर्टी आपण विकून आपल्या ज्या गरजा आहेत तर त्या आपण भागवू शकतो. तर हा कुठली प्रॉपर्टी घेण्यामागचा आपला उद्देश असतो त्याच्यामुळे. आणि जर अशा अडीअडचणीच्या काळात जर ती प्रॉपर्टी विकून जर आपल्याला त्याचा फायदा घेता येणार नसेल तर अशा वेळेस ती सगळी जो गुंतवणुकीलाच काही अर्थ राहत नाही. त्याच्यामुळे प्रॉपर्टी तर निश्चित घेतली पाहिजे, पण आहे ती प्रॉपर्टी सांभाळणं पण खूप आवश्यक आहे आणि त्याचे जे सगळे कागदपत्र आहेत ते सुद्धा एक प्रॉपरली अरेंज करून आपल्याकडे पाहिजे. खास करून सध्या जे ओपन प्लॉट्स वगैरे आहेत तर बऱ्याच वेळेस आपण ते प्लॉट घेऊन त्याच्याकडे पुढे लक्षच देत नाही. तर त्याबद्दल मी एक सगळ्यांना सल्ला देईल की त्या प्लॉटचा जो सातबारा आहे तो तुम्ही वेळच्या वेळी काढला पाहिजे. त्या जिथे तो प्लॉट आहे तर तिथे जाऊन तुम्ही थोडं चक्कर मारली पाहिजे आणि त्याच्यावर नीट देखरेख ठेवली पाहिजे. नाहीतर मग अशा वेळेस म्हणजे बऱ्याच वेळेस असं पाहायला मिळतंय की ज्या प्लॉटकडे कोणी जातच नाही किंवा ज्याचा सातबारा कोणी डॉक्युमेंट चेक करत नाही तर अशा प्लॉट्स बद्दल डुप्लिकेट माणसं उभे करून त्या प्रॉपर्टीची परस्पर विक्री झालेल्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि जे हे करणाऱ्याचे जे गुन्हेगार आहेत तर ते बरोबर ते लक्ष ठेवून असतात की ह्या प्रॉपर्टीवर वर्षानुवर्ष कोणी आलेलं नाही, म्हणजे ह्या प्रॉपर्टीकडे कोणाचं लक्ष नाही. अशा पद्धतीचं जे जागा आहेत त्या बरोबर हेरून त्याच्यावर अशा पद्धतीचे गुन्हेगारी हे कृत्य होत आहेत. त्याच्यामुळे आणि जर तुम्हाला जर असे कुठल्याही प्रकारे ट्रान्झॅक्शन आढळलं आणि ते जर तुम्ही वेळेत जर त्याच्याबद्दल काही कायदेशीर कारवाई केली तर त्याच्याबद्दल न्याय मिळायचे चान्सेस हे नक्कीच जास्त आहेत. आणि खूप उशीर झाला तर मग ते लीगल कॉम्प्लिकेशन वाढतात
1: आणि कायद्याला आपल्याकडनं तीच अपेक्षा आहे की तुम्ही वेळेत या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे.
0: बरोबर आहे. तर त्याच्यामुळे ह्या म्हणजे प्रॉपर्टी नवीन विकत घ्याच, पण आहे ते प्रॉपर्टी सुद्धा व्यवस्थित सांभाळून ठेवल्या तर पुढे आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो.
1: सर आजच्या अत्यंत प्रॅक्टिकल आणि सखोल चर्चेसाठी तुमचे मनपूर्वक आभार. प्रॉपर्टी टायटल रिडेव्हलपमेंट, सक्सेशन डिस्प्युट्स, रेव्हेन्यू रेकॉर्ड्स, रिडेव्हलपमेंट, फ्युचर लिटिगेशन याबद्दल अनेक गैरसमज समाजामध्ये पाहायला मिळतात. आजच्या चर्चेमुळे सामान्य नागरिकांना प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन्स आणि लीगल व्हेरिफिकेशन्सकडे अधिक जागरूक आणि प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून पाहण्याची दिशा निश्चितच मिळेल. थँक्यू सो मच सर.
0: येस, थँक्यू व्हेरी मच. मला इथे आज तुम्ही आमंत्रित केलं आणि माझं नॉलेज सगळ्यांसोबत शेअर करायची संधी दिली त्याबद्दल रेडिओ विश्वास यांचा मी खूप खूप आभारी आहे.
1: थँक्यू सो मच सर. आपण ऐकत होता न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी विवेकराज ठाकूर. कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या.

सगळ्यांनी ऐकूयात राखीवर हातखडी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरे यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे. साथसंगत धवल कांचन नितीन कुंटे. तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: समृद्धि। नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात.
1: शैलेंद्र यांची गीतरचना ऐकूया आम्रपाली या चित्रपटामधली. स्वर लता मंगेशकर, संगीतकार शंकर जयकिशन.

0: हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातनं सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मनहर उधास यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे एक मिसाल या चित्रपटामधलं. शब्द आहेत मनोज ज्ञान यांचे. संगीतकार असद भूपाली.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतर गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात. हनीमून या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे योगेश यांचं. गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जलबिन मछली नृत्यबिन बिजली या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे वजरूह सुलतानपुरी यांचं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि आता कार्यक्रम

शर्मात हे गीत ऐकूयात दिल की राहे या चित्रपटामधलं. हे गीत आहे नक्षलाल पुरी यांचं. या गीताला संगीत साज आहे मदन मोहन यांचा. आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंग मधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केट मध्ये पैसे होते. विमा पॉलिसी होत्या. फिक्स डिपॉझिट होत्या. पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉन वर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर.
1: आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजामध्ये मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गीताला संगीत आहे नौशाद यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत धरमकाटा या चित्रपटामधलं.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं मन मंदिर या चित्रपटामधलं। राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं।

नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.

0: स्मृती भाग 11 समग्र भारतवर्षातील वेदविदास मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आज आपण कात्यायन स्मृतीतील श्लोक पाहू. पृष्ठवंशेच नाभ्यांच धृतम यद विंदते कटिम तद्धार्य मुपवीतन स्यान नातो लंबन नचोच्छ्रितम. पाठीवर मेरुदंडावर व नाभीवरून कटी प्रदेशापर्यंत पोहोचणारी उपवित म्हणजे जानवे धारण करण्यास योग्य असते. या सुंदर श्लोका इतकं जानव सर्व अवस्थेत म्हणजे बाल्यावस्थेत इत्यादी तसेच शरीरावस्थेत प्रत्येकाला मिळाले असेलच असे मुळीच नाही. जानव तयार करणारे सगळे शास्त्रोक्तच तयार करत असावेत माझे दुमत नाही, पण पाचवीतल्या मुलाने घालावयाचे व तरुणाने घालावयाचे यातला फरक तयार करणाऱ्या ब्राह्मणांना अजिबातच कळला नाही. जाड वा बारीक अथवा बुटका वा उंच असं कुठल्याच अवस्थेचं भान न ठेवता जानवी बनवली गेली. वरून तत्वज्ञान शिकवणारे खूपच, ते असं प्रमाणात असावं तसं असावं, पण जानवी टाकण्याची अशी कारणे असावीत का? परदेशात जाणारा ब्राह्मण पण बहकला होता. अमेरिकेत जाऊन आल्यावर आमच्याच घरातले बिघडले, सर्वांची काय कथा. पैशाचे जोरावर प्रथम वैश्यांनी, नंतर अतियुद्धजन्य परिस्थितीमुळे क्षत्रियांनी आणि विज्ञानवादाच्या मोहापोटी ब्राह्मणांनी जानवे सोडले. असे सगळे द्विजांनी पण सोडले. बरं सोडलं तर नुकसान काहीच नाही, पण आज आमच्या संस्कृतीवर वार सुरू असताना त्याला उत्तर ब्राह्मण देऊ शकत नाही. नुसते परशुरामाचे नाव घेऊन शर सांभाळण्याचेही सामर्थ्य येत नाही आणि शापाचेही सामर्थ्य येत नाही. शाप या शब्दावर कुणी चिंतन केलं असेल असं मला वाटत नाही. आपण हीन झालोत हे मान्यच केलं पाहिजे. जे मानत नाहीत त्यांना नमस्कार. जानव असण्याचा सोपा अर्थ मला समस्त स्वाध्यायांचे हृदयस्थ परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले दादाजींकडून कळला. देव माझ्या सोबत आहे एवढाच अर्थ, बाकी ठीक आहे. नऊ तंतूंच्या नऊ देवता, ब्रह्मगाठ इत्यादी काय काय ऐकायला मिळते ते मी चूक म्हणत नाही, पण प्रत्येकाला समजेल अशा भाषेत आम्ही समजवू शकलो नाही. आमच्यांनाच नाही तर बाकीच्यांची काय कथा वर्णावी असो, पण जानव असावं. आयुर्बलम यशोवरच प्रजा पशून वसुनीच ब्रह्मप्रज्ञांच मेधांच त्वन्नो देही वनस्पते. हे वनस्पते, तू आम्हास आयु बल यश तेज उत्तम संतान सम्यक तनोती इति संतान हा, म्हणजे आपल्या पूर्वजांच्या उत्तम गुणांचा वारसा जी सम्यक म्हणजे बरोबर पुढे चालवतात व पुन्हा उत्तम गुणांची भर टाकतात ती संतान म्हणजे ती मुलं. पशु धन वेद प्रज्ञा आणि मेधा दे ही प्रार्थना दात घासताना म्हणायची असते. काही आमचेच हुशार लगेच प्रश्न उपस्थित करतीलच, असं म्हटल्याने खरंच मिळते का? नसेल तर म्हणायचं कशाला? त्याचं उत्तर आहे आज श्रद्धाच उडाली आहे त्यांना काय सांगायचं. पण एक सांगतो, आयुष्यात मला कसं व्हायचं याची जाणीव या श्लोकाने नाही मिळत. एक दिवस झोप नाही आली तर डॉक्टरच, आयुष्यात श्रद्धा नको. प्रत्येक कृती करतानाचे श्लोक आहेत जे उच्चारल्यावर आपण कसं असावं याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. एक उदाहरण, गणपती शंकराने हत्तीचे डोके लावले. मी मानतोच, कारण शंकर रसशास्त्राची देवताच आहे, शास्त्र संपन्नच होता शंकर, अशक्य काहीच नाही. पण जे मानत नाही त्यांच्यासाठी सांगतो, सख्या बापाशी युद्ध खेळणारा पुत्र काय कामाचा. मी म्हणतो शंकरांनी त्याचं डोकं उडवलं नाही, ते बदलवलं. क्षात्र तेजासह ब्राह्म्य तेजाचे बीजारोपण शंकरांनी केले व नंतर तो नावारूपास आला. असे उत्तम अर्थ सांगण्याचा जर प्रत्येकाने प्रयत्न केला तर समाज मानणार नाही. आणि सगळ्यात नुकसान अतिधाकाने केलं आमचं. क्रोध जरब आणि हीन वाक्यरचनांनी अवघा समाज रसातळात जात आहे, पण मानायला कुणीच तयार नाही. ही खंत घेऊन बरेच वैकुंठास जात असावेत. संध्या लोपाच चकित स्नानशीलश्च यः सदा तन् दोषानोपसर्पन्ती गुरुत मंतमिवो रगः। ज्यास संध्या न करण्यामुळे भय वाटते सतत स्नान करण्याचा स्वभाव असतो जसे गरुडाजवळ साप भटकत नाहीत तसे दोष त्याच्याजवळ भटकत नाहीत। किती साध्या सुंदर शब्दात समजवले आहे। मला एक प्रश्न सतावतो तो असा, विश्वामित्र रामाचे समकालीन, त्यांनी गायत्री मंत्राचा शोध लावला, त्यापूर्वी संध्या कशी असावी? कारण कृतयुगात काय स्वरूप असावे संध्येचे? माझ्या आयुष्यात एक दत्तस्वामी म्हणून यती आले, त्यांनी ऋग्वेदोक्त पवमान शिकवले व ते निघून गेले, पुन्हा भेट नाही। ते म्हणाले, संध्या म्हणजे समूह प्रार्थना, हा वैदिक अर्थ सांगतो, विसरू नकोस। ज्यांचा अभ्यास असेल त्यांनी प्रकाश टाकावा। सम्यक ध्यान म्हणजे संध्या, सम्यक समूह ध्यान असं नाही म्हणता येणार। ब्राह्मण समूह ध्यान विसरला व आत्मकेंद्रित झाला हे रहस्याचेच कारण। तो सांगत असेल ब्रह्मदेवाचे मुखापासून जो उत्पन्न झाला तो ब्राह्मण, पण आजचं चित्र वेगळं आहे, जो तोंडाने बिघडला आहे हे स्वरूप आहे। वैयक्तिक कोणी घेऊ नका। असो, सांगायचे एवढेच, कात्यायन स्मृती वाचनीय आहे, उद्या पुढील पाहू। इत्यलम, धन्यवाद। हा
1: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम। मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो। पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत मन मंदिर या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतोय आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या आनंदघनलता या कार्यक्रमातील भाग 15 मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, लता दिदींचं जीवन हे गंगेसारखं निर्मळ आणि पवित्र आहे। ज्यांना एखाद्या व्यक्तीचे केवळ दोषच दिसतात किंवा समोरच्या व्यक्तीमध्ये दोष पाहण्याची सवय असते, अशांना माझं हे विधान कदाचित आवडणार नाही। पण त्यांच्या जीवनाकडे पाहताना मला जे जाणवलं ते मी सांगितलं। दिदींच्या स्वभावातील निर्भयतेसोबतच त्यांचा स्पष्ट वक्तेपणा देखील मला भावतो। जी गोष्ट आपल्या मनाला पटत नाही ती स्पष्टपणे नाकारण्याचं आणि मुख्य म्हणजे समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगण्याचं धैर्य त्यांच्यामध्ये आहे। मग ती समोरची व्यक्ती कोणीही असो, ती व्यक्ती प्रख्यात गीतकार, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक किंवा कोणीही असो, त्या स्पष्ट बोलतात, आपले म्हणणे स्पष्टपणे सांगतात। अशा वेळी आपल्याला असं केल्यानं काय नुकसान होईल याचा विचार त्या करत नाहीत। मंडळी, असं स्पष्ट वक्तेपणा फार कमी लोकांना जमतो। हे गुण त्यांच्या स्वभावामध्ये कसे आले असावेत? मला वाटतं कदाचित या सगळ्यांचं मूळ त्यांना लहानपणी जे बाळकडू आपल्या मातेपित्यांकडून मिळालं त्यामध्ये असावं। मास्टर दीनानाथ आणि माई हे दोघंही तसे निर्भय, साहसी आणि स्पष्ट वक्ते होतेच। तेच गुण दिदींमध्ये सुद्धा उतरले आहेत। लता दिदींमध्ये तर दीनानाथांचं धैर्य, शौर्य आणि माईंचं व्यवहार चातुर्य यांचा सुरेख संगम झाला आहे। दिदी म्हणतात, जेव्हा मी 8 वर्षांचे होते तेव्हा माझे वडील, जे माझे गुरुही होते, ते मला एकदा म्हणाले की एकदा तुला समजले की तू जे करते आहेस ते बरोबर आहे, खरं आहे, तेव्हा कधीही घाबरू नकोस। घाबर ते फक्त आपलं आपल्यालाच। आणि आजपर्यंत मी त्या मंत्राचं पालन करत आले आहे। दिदी आपल्या वडिलांच्या शब्दांना मंत्र म्हणतात आणि या शब्दातूनच आपल्या वडिलांच्या शिकवणीला त्या किती महत्त्व देतात ते कळतं। आपल्या वडिलांशी त्यांनी जो एकदा वादा केलेला आहे तो त्यांनी आयुष्यभर निभवला। ऐकूया एक सुंदर गीत, लता दिदी आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हे गीत। साहिर लुधियानवी यांनी लिहिलेलं आहे या गीताला रोशन यांचं संगीत। ताजमहल या चित्रपटातलं हे सुंदर गीत, जो वादा किया वो निभाना पडेगा।

मंडळी, लता दिदींच्या जीवनातला बऱ्याच वर्षांपूर्वीचा एक प्रसंग मी आपल्याला सांगतो. दरवर्षी साधारणपणे त्या आपल्या भावंडांसोबत नाशिकजवळच्या सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी जायच्या. अशाच एका प्रसंगामध्ये त्यांच्यासोबत भालजी पेंढारकर आणि त्यांचे एक सहाय्यक हे देखील होते, हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांची धाकटी बहीण उषाताई हे देखील सोबत होते. ही सगळी मंडळी गड चढताना बराबर वर चाललेली होती. लता दिदींना मात्र निसर्गाची आणि छायाचित्रणाची आवड असल्यानं त्या अत्यंत रमतगमत चाललेल्या होत्या. त्यांच्याजवळ एक कॅमेरा होता आणि आपल्या कॅमेऱ्यानं ठिकठिकाणचे फोटो घेत त्या चालल्या होत्या. असाच एका ठिकाणी झरा वाहत होता, ते ठिकाण त्यांना आवडलं आणि त्या झऱ्यात पाय सोडून त्या बसल्या आणि त्या पाण्याचा आनंद त्या घेत होत्या. आणि अशा वेळेला वरूनच उषाताई आणि हृदयनाथ हे त्यांच्याकडं पाहत होते. दिदी का मागे पडली या कारणानं ते बघत होते, पण त्यावेळी त्यांना जे दृश्य दिसलं ते पाहून त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. असं काय पाहिलं त्याने? तर त्यांना असं दिसलं की दिदींच्या जवळ एक सिंह आहे. उषाताई वरूनच ओरडल्या, दिदी पळ, तुझ्या मागे सिंह आहे. दिदींनी मागं वळून पाहिलं तो त्यांना एक कुत्रा दिसला. त्या म्हणाल्या, सिंह कुठे आहे तो? एक कुत्रा आहे आणि तो तर कधीपासून माझ्या मागे येतोय. आता हृदयनाथही ओरडले, दिदी पळ लवकर, तुझ्या मागे सिंह आहे. आणि दिदीने पुन्हा एकदा मागं वळून पाहिलं तो खरोखरीच सिंह त्यांना आढळून आला. आणि पुढं काय झालं ते पाहण्याआधी दिदींच्या आवाजातलं एक गीत आपण ऐकूया, मै चली पीछे पीछे जहां. हे गीत शैलेंद्र यांचं आहे, शंकर जयकिशन यांचं संगीत आहे गीताला. आणि प्रोफेसर या चित्रपटातलं गीत लता दिदींबरोबरच मोहम्मद रफी याने गायलेलं आहे, ऐकूया.

मंडळी, दीदींना जेव्हा त्यांनी मागं वळून पाहिलं तेव्हा खरोखरीच सिंह दिसला, पण घाबरून पळणं किंवा मागे जाणंही शक्य नव्हतं. अशा वेळी त्यांच्यामध्ये एक अनोखं बळ संचारलं आणि न घाबरता त्या सरळ वरच्या दिशेनं चालायला लागल्या. तो सिंह त्यांच्या मागे मागेच होता. त्या जेव्हा आपल्या भावंडांच्या पुरीशेजवळ आल्या त्यावेळेला तो सिंह खालच्या पायवाटेनं जंगलात कुठंतरी अदृश्य झाला. परत तो कुठेही कोणालाही दिसला नाही. आता सगळे जण दीदींजवळ धावत आले. दीदींना जवळ घेऊन विचारायला लागले, तुला काय झालं दीदी, तू पळाली का नाहीस, तुला काही झालं असतं म्हणजे. पण या प्रसंगाबद्दल बोलताना दीदी म्हणतात की ती कदाचित काही दैवी योजना किंवा काही दैवी संकेत असावा. सिंह हे सप्तशृंगी देवीचं वाहन आहे. देवीनंच त्या रूपामध्ये येऊन मला अभय दिलं अशी माझी श्रद्धा आहे. आणि खरोखरच लता दीदींचं जीवन आपण पाहिलं तर या देवीचा आशीर्वाद त्यांना लाभला असं आपल्याला आढळून येईल. मंडळी, प्रख्यात अभिनेत्री सुलोचनाबाईंनी दीदींच्या निर्भय स्वभावाबद्दल बोलताना आपली एक आठवण सांगितली. सुलोचनाबाईसुद्धा त्यावेळेला चित्रपटसृष्टीमध्ये नवीन होत्या. कोल्हापूरला प्रफुल्ल पिक्चर्समध्ये त्यांना सहाय्यक म्हणून काम मिळालं होतं. मंडळी, ते उन्हाळ्याचे दिवस होते आणि वातावरणामध्ये कमालीची उष्णता होती, उकाडा जाणवत होता. अशावेळी सुलोचनाबाई त्या ठिकाणी नायिकेसाठी एक रूम होती, त्या रूममध्ये जाऊन बसल्या. आपल्या रूममध्ये एका नवीन आलेल्या मुलीनं थांबावं हा त्या नायिकेला स्वतःचा अपमान वाटला. मग तिनं काय करावं? तर तिनं सुलोचनाबाईंवर यथेच तोंडसुख घेतलं आणि त्यांना त्या रूममधून बाहेर काढलं. मंडळी, सुलोचनाबाईंना हा अपमान एवढा जिव्हारी लागला की त्या एका झाडाखाली जाऊन रडत बसल्या. आणि नेमकं त्याच वेळेला लतादिदी तिथं आल्या. सुलोचनाबाईंना रडताना पाहून त्यांनी त्यांची चौकशी केली आणि जेव्हा त्यांना वस्तुस्थिती कळाली तेव्हा त्या इतक्या संतापल्या की त्या सुलोचनाबाईंना ओढतच त्या खोलीकडे घेऊन गेल्या. त्या नायिकेसमोरच त्यांनी त्या सुलोचनाबाईंना तिथं बसायला सांगितलं आणि म्हणाल्या, बघतेच तुला कोण हाकलून लावतं ते. मंडळी, या घटनेच्या वेळी दीदींचं वय होतं फक्त 14-15 वर्षांचं, पण निर्भयता केवढी होती आणि कोणताही अन्याय सहन करणं हे दीदींच्या स्वभावातच नव्हतं. दीदींच्या आवाजातलं एक गीत ऐकूया, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग. हे गीत नाधो महानोर यांचं आहे. हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत या गीताला आहे आणि सर्जा या चित्रपटातलं हे सुंदर गीत आहे. बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग.

मंडळी, दीदींनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर काही वर्षांनी घडलेली एक घटना मी आपल्याला सांगतो. त्यावेळी नक्षभ या नावाचा एक गीतकार होता. त्या गीतकाराशी त्यांची गाठ पडली एका चित्रपटाच्या ध्वनिमुद्रणाच्या निमित्तानं. त्यावेळी महल या चित्रपटाचं ध्वनिमुद्रण सुरू होतं. त्यावेळेला दीदींजवळ एक सुंदर असा पेन होता. तो नक्षभ यांना खूप आवडला. त्यांनी त्याची तारीफ केली आणि ते पाहून दीदी आपल्या स्वभावानुसार म्हणाल्या, तुम्हाला आवडले ना, मग हे पेन असू द्या तुमच्याजवळ. आणि असं म्हणून त्यांनी ते पेन त्या गीतकाराला देऊन टाकलं. त्या पेनवर दीदींचं नाव कोरलेलं होतं. दीदींनी उदारमनानं तो पेन नक्षभ यांना दिला खरा, पण नक्षभ यांनी या गोष्टीचा गैरफायदा घेतला. ते प्रत्येकाला ते पेन दाखवू लागले आणि आमच्या दोघांमध्ये काही खास संबंध आहेत अशी अफवा पसरवू लागले. आता हा माणूस गाण्याच्या वेळी देखील दीदींशी नको इतकी सलगी करून जवळीक दाखवण्याचा प्रयत्न करू लागला. पण एकदा मात्र त्यानं हद्द ओलांडली. तो एके दिवशी दीदी राहत असलेल्या नाना चौकातील त्यांच्या घरीच येऊन धडकला. दीदी त्यावेळी अंगणात आपल्या बहिणींसोबत खेळत होत्या. या नक्षभला पाहिल्यानंतर त्यांनी त्याला धडा शिकवायचं ठरवलं. त्यांनी त्याला थोडं बाजूला नेलं, आपल्या साडीचा पदर खोचला आणि दुर्गेचा अवतार धारण केला. त्या म्हणाल्या, मूर्ख माणसा, तुझी इथपर्यंत येण्याची हिंमतच कशी झाली? पुन्हा इकडे फिरकण्याची नुसती हिंमत जरी केलीस तरी तुकडे तुकडे करून गटारात फेकून देईन. त्यांचा हा रुद्रावतार पाहून नक्षभची भीतीनं गाळण उडाली आणि त्यानं पुन्हा त्यांच्या वाटेला जाण्याचं धाडस कधीच केलं नाही. पुढं जाण्याच्या आधी दीदींच्या आवाजातलं एक सुंदर गीत आपण ऐकूया. ये पर्वतों के दायरे ये श्याम का दुआ, साहिर लुधियानवी यांचं हे गीत. लता दीदींसोबतच मोहम्मद रफी यांनी गायलेलं आहे. या गीताला चित्रगुप्त यांचं संगीत असून वासना या चित्रपटातलं हे गीत आहे.

मंडळी, प्रत्येक व्यक्तीला त्याचा द्वेष करणारे, त्याच्या कार्यात अडथळे आणणारे खूप लोक भेटतात. काही लोक पाठीमागे कपट कारस्थानं करतात, कारण समोरासमोर बोलण्याची किंवा काही करण्याची त्यांची हिंमतच नसते. अशा व्यक्ती जीवनात नेकीनं किंवा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येकालाच भेटतात. पण अशा लोकांच्या वागण्यानं आपण विचलित व्हायचं नसतं, घाबरायचं नसतं, आणि आपली ध्येय मार्गावरची वाटचाल कदापिही सोडायची नसते. असाच एक प्रसंग दीदींच्या जीवनातही आला. राज कपूर यांच्या आवारा चित्रपटातल्या गीतांचं ध्वनिमुद्रण सुरू होतं. त्या संबंधात काही आवश्यक रेकॉर्डिंग करायचं होतं आणि त्यासाठी दीदींना राज कपूर यांचा फोन आला. राज कपूर यांनी रात्री उशिरा आर के स्टुडिओमध्ये दीदींना बोलावलं होतं. दीदींना बऱ्याच वेळेला अशा रात्री बेरात्री रेकॉर्डिंगसाठी जावं लागत असायचं, त्यामुळे त्या तयारी करून निघणार तेवढ्यात एक फोन आला. समोरून कोणीतरी त्यांचा हितशत्रू किंवा त्यांचा द्वेष करणारा बोलत होता. कदाचित दीदींची प्रसिद्धी त्याला सहन होत नसावी. तो अत्यंत अर्वाच्य आणि उर्मट भाषेत बोलत होता. तो म्हणाला, तू स्वतःला फार शहाणी समजतेस काय? तू ज्या रस्त्याने रेकॉर्डिंगला जाते आहेस त्याच रस्त्याने हिंमत असेल तर परत येऊन दाखव. पुढं काय झालं हे पाहण्याच्या आधी एक गीत आपण ऐकूया, दीदींच्याच आवाजातलं. वादिया मेरा दामन रास्ते मेरी बाहे, मजरूह यांचं गीत, आर डी बर्मन यांचं संगीत आहे आणि अभिलाषा या चित्रपटातलं हे गीत.

तर मंडळी, या अशा हितशत्रूचा फोन आल्यानंतरही दीदी जराही विचलित झाल्या नाहीत. पण जेव्हा घरातल्या लोकांना हे कळालं तेव्हा त्यांनी दीदींना त्या रस्त्यानं जाऊ नकोस म्हणून सांगितलं. पण दीदींनी त्या व्यक्तीचं बोलणं एक आव्हान म्हणून स्वीकारलं होतं. त्या स्टुडिओत गेल्या, शांतपणे त्यांनी आपलं काम केलं आणि त्याच मार्गानं त्या परत यायला निघाल्या. तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्यावेळेस तो रस्ता निर्जन आणि एकाकी होता. दिवसा ढवळ्या देखील त्या रस्त्यानं जाण्याची लोकांना भीती वाटायची. त्या ओसाड आणि निर्जन भागात आपल्या गाडीचा वेग कमी करायला त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं. गाडी अगदी हळूहळू जात राहिली, पण कोणीही समोर आलं नाही किंवा काही अप्रिय घडलं नाही. मंडळी, अशी धमक्या देणारी माणसं बहुधा भित्री आणि खोट्या मनाची असतात. समोरच्या व्यक्तीला विचलित करणं हेच त्यांचं ध्येय असतं. लता दीदी अशा प्रकारच्या धमक्यांना कधीच घाबरल्या नाहीत किंवा त्यामुळं विचलित झाल्या नाहीत. तर मंडळी, आज इथं थांबूया. या कार्यक्रमाचा समारोप लता दीदींच्याच एका सुंदर गीतानं आपण करूया. सावन के झुले पडे तुम चले आओ. जुर्माना या चित्रपटामधलं हे गीत आनंद बक्षी यांनी लिहिलेलं आहे आणि या गीताला आर डी बर्मन यांचं संगीत आहे. तर आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं, तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. ऐकूया सावन के झुले पडे. नमस्कार.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं. इंदिवर यांची गीतरचना आणि संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अधिकार या चित्रपटामधलं.

0: चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.
1: मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. शकील बदायूनी यांच्या गीताला संगीत आहे नौशाद यांचं. हे गीत आपण ऐकणार आहोत दिल दिया दर्द लिया या चित्रपटामधलं.

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मिर्झा शक यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत. बाजार या चित्रपटामधली जगजीत कौर यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत आणि संगीत दिलं आहे खय्याम यांनी.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी,

रजिया सुलतान या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं गीत आता ऐकूयात कब्बान मिर्झा यांच्या स्वरामध्ये. या गीताला संगीत आहे खय्याम यांचं आणि चित्रपट रजिया सुलतान.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशियाना या चित्रपटामधलं योगेश यांचं गीत. गीताला संगीत आहे हरी अर्जुन यांचं आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.
2: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया आरती मुखर्जी यांच्या आवाजात. गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत. गीत गाता चल या चित्रपटामधलं गीत.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात कल आज और कल या चित्रपटामधलं, आणि हे गीत ऐकणार आहोत मन्नाळे यांनी गायलेलं नीरज यांचं. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आशा भोसले यांनी गायलेलं कमाल जलालाबादी यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत हावडा ब्रिज या चित्रपटामधली. गीताला संगीत साज आहे ओ पी नय्यर यांचा.

0: चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमः ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरनं.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आशा भोसले यांनी गायलेलं इंदिवर यांची गीतरचना ऐकूया अपराध या चित्रपटामधले. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: आणि आता ऐकणार आहोत प्यारा दुश्मन या चित्रपटामधलं कुलवंत जाने यांचं गीत रफिक सागर यांच्या आवाजात.

0: रफिक सागर यांनी गायलेलं कुलवंत जानी यांचं गीत आता आपण ऐकलं. प्यारा दुश्मन या चित्रपटामधलं गीताला संगीत होत.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. हेमलता आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात आप आय बहार आई या चित्रपटामधलं.

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे. साथसंगत धवल कांचन नितीन कुंटे. तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे हिना या चित्रपटामधलं. ऐकूया मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं शकील बदायूनी यांचं. हे गीत ऐकणार आहोत जुर्म और सजा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे भरत व्यास यांचं लता मंगेशकर यांच्या आवाजात मान अपमान या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

मुझे तो याद हो गया, आपको याद है? सुनाइए ना, सुनाइए ना।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मुझे भी कुछ कहना है.
3: मुझे कुछ कहना है.

सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे. सातसंगत धवल कांचन नितीन कुंटे. तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

забудь.

0: дыр.
1: Ча-ча-ча. Кяху. Ча-ча-ча. О, грейт. Ча-ча-ча. You're doing fine.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे. साथसंगत धवल कांचन नितीन कुंटे. तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वर शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: दृष्टी सम झाली की उरत ते फक्त परमचैतन्य, राम की कृष्ण, दत्त की शिव, असा नामभेदही मग उरत नाही. अज्ञानी जन भगवंताच्याही बाह्यरूपाशी थांबतात, म्हणूनच या अभंगातून रामदास भक्त श्रोत्यांना एक ज्ञानदृष्टी देतात. नामभेद पुसून टाकणारी, परमतत्व एकच आहे हे सांगणारी. पंढरीचा विठू रामदासांना रामच वाटतो, परंतु या विठ्ठल रामानं धनुष्यबाण ठेवून करकटावर ठेवले आहेत. शरयूचीही भीमा झाली आहे. पंढरी आणि अयोध्या असा भेदच उरलेला नाही. अवघे विश्व एकाकार, अशी ही समाधी स्थिती. संतांच्या अभंग सोबतीनं आपणही त्या स्थितीचा अनुभव घेऊया. रामदासांचा राममय विठ्ठल मग आपणालाही दिसू लागेल.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: एकनाथांची साधनेची पाऊल वाट भक्तीच्या वीणेनं रुणझुणते आहे. या भक्तियोगाद्वारे त्या परमतत्वाशी अद्वैत घडावं हाच या मनाचा ध्यास आहे. सद्गुरूकडे त्यांचं मागणंही हेच आहे की द्वैत दूर असू द्या. मी आणि तू हा भेद जोवर आहे तोपर्यंत हा आत्मा टाहो फोडत राहणारच. खरं तर या आंतरिक आर्ततेला शब्दांचाही स्पर्श सोसत नाहीये. हा अभंग म्हणजे निशब्द आर्ततेची अनुभूती देणारं शब्दांचं निरांजन आहे.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

पूर्वविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे. साथसंगत धवल कांचन नितीन कुंटे. तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.